आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948, अर्थात 21 ऑगस्ट 2026. नमस्कार आणि शुभ सकाळ श्रोते हो. मी अजय गिरडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आजच्या या प्रसारणामध्ये. श्रोते हो, चला तर आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगल ध्वनीने.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आहे FM 1.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6 वाजता आहेत आणि आता हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम एकशे 5 MHz वर सदो प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम. भक्ती संगीत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

आकांक्षा नगरकर यांचा स्वर आपण ऐकत होतात. प्रेमदास मेश्राम यांचे शब्द होते आणि संगीतकार प्रभाकर धाकडे. भक्ती संगीत हा कार्यक्रम श्रोते आपण ऐकत आहात.

शक्यतो आपण बुद्धवंदना ऐकत होता. रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या संयुक्त स्वरात, संगीतकार अमर हल्दीपूर.

लक्षदेव भक्ती संगीत या कार्यक्रमात संत कबीरांचा दोहा आपण ऐकत होतात. आवाज आणि संगीतकार राजन साजन मिश्रा.

सूरज भट यांचं गीत गात होत्या आशा भोसले. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी से है अमरावती केंद्र है एफ में 1.5 मेगाहर्ट्ज वर शुद्ध हो सकाळचे ठीक 6:35 मिनिट झालेले आहेत आणि आता ऐका कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेचच विचार पुष्प 6:40 मिनिटांनी शोधू आपण ऐकू शकाल. आज या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंतन आणि लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर लगेचच 6:45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 मिनिटांनी आपण ऐकू शकाल दिनविशेष. या अंतर्गत आज इतिहासात कुठल्या घटना घडल्या आपण ऐकणार आहोत.

प्रजित करकम दिल खुलास आपण ऐकू शकाल अस्मिता वाहिनीवरून ठीक 7:25 नाट्यसंगीत 7:40 आपण ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून ठीक 8:40 हिंदी फिल्म संगीत आपण ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून त्यानंतर आम्ही प्रसारित करू ठीक 10 आरोग्य संवाद आज कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती रेडिएशन थेरपी या संदर्भात विशेष तज्ज्ञ डॉक्टर मंगेश पाटील यांच्याशी अजय घरडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे. 10:30 आम्ही प्रसारित करू गीत गंगा मराठी गीतांचा कार्यक्रम आणि आपल्या सगळ्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम स्वर संवाद हा ठीक आपण ऐकू शकाल 11 संवादक आहेत स्नेहल ठाकरे आणि सादर करते आशिष गावंडे. दुपारी 12 श्रोते आपण ऐकू शकाल वनिता मंडळ. वनिता मंडळ आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

श्रोतेहो, रात्री ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सक्षेपित करू.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये राष्ट्रीय तसेच प्रादेशिक समाचार आपण नियमितपणे निर्धारित वेळेत ऐकू शकाल ते आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. उद्या सकाळी ठीक 6:05 आपण भक्ती संगीत ऐकू शकाल. विचार पुष्प ठीक 6:40, त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दिनविशेष सकाळी ठीक 6:55 आपण ऐकू शकाल.

मिश्र संगीत 7:40 आणि आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. त्यानंतर 8:40 आणि लोकसंगीत. आणि उद्या सकाळी ठीक 10 कार्यक्रम ज्ञानामृत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं संकलन सचिन जगताप यांचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. आपण ऐकत होतात कार्यक्रमाची रूपरेषा आकाशवाणीचे अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: मंडळी आता ऐका विचार पुष्प, त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला विचार पुष्प.
1: मेव्यापेक्षा सुका मेवा जास्त महाग असतो, कारण मेवाच ज्येष्ठ नागरिकासारखा बनलेला असतो. सुरकुतलेला किंवा सुकलेला असला तरी परिपक्व प्रगल्भ, सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन सुकून पुन्हा जास्त किमतीनं उभे. म्हणूनच घरातल्या किंवा समाजातल्या ज्येष्ठांना नजर अंदाजही करू नये आणि कमीही लेखू नये. काळाच्या उन्हात पकलेली वस्तू खरंच खूप टिकते आणि किमती मौल्यवान बनते. उदाहरण म्हणजे गुलकंद, मुरांबे, आवळा सुपारी, आंबा पोळ्या, वार्षिक ठेवणीचे गहू, कडधान्य. रेशमी आणि

थंडीचे कपडे, सगळ्यांनाच ऊन दाखवून जपलं जातं, तसंच ज्येष्ठांचं. आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांनी परिपक्व प्रगल्भ झालेले असतात. सुखदुःखाचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनलेलं असतं. दुनियादारी समजलेली असते. उगाच नाही द्राक्षांचे किशमिश आणि मनुका बनत. पिकलेलं फळ त्याच्या तीन गुणांवरून समजतं. पिकलेल्याचा गोड सुवास, त्याची गोड नरमाई, चव आणि पालटलेला रंग. तसंच ज्येष्ठांची ओळख त्यांच्या प्रगल्भ वागणुकीनं आणि बोलण्यातल्या सामंजस्यानं होते. माणसानं वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं म्हातारं नव्हे, कारण म्हातारपण आधार शोधतं तर ज्येष्ठत्व समोरच्याला आधार देतं. प्रेम, आनंद, आधार देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही एक देणगीच. अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावावरही अवलंबून असतं. विभक्त कुटुंब पद्धती, व्यक्तिदोष, आर्थिक चणचण यामुळं घरातले ज्येष्ठ एक समस्या वाटतात ही चिंतेची बाब. वृद्धाश्रमांची वाढती संख्या एक चिंतनीय गोष्ट. वाढत्या वयाबरोबर होणारे त्रास, वृद्धांचा गैरवापर, नैराश्य, अगतिकता यावर मार्ग काढण्यासाठी हा दिवस समर्पित असतो. या दिवशी त्यांच्या पूर्व कामगिरीची ओळख, आदर सत्कार, सन्मान आणि कौतुक सोहळा असतो. अलीकडच्या काळात कुटुंबातले सगळेच कामात व्यस्त असतात, ज्येष्ठांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. हे मात्र ज्येष्ठांना निराशादायक ठरतं. शारीरिक, मानसिक अनारोग्य वाढवतं. पण एकत्र जेवणं, साधलेला सुसंवाद, ठेवलेला पाठीवरचा हात ज्येष्ठांचा आधार बनतात. येता जाता केलेली विचारपूस, घेतलेले सल्ले त्यांच्या मानसिक ऊर्जेचं टॉनिकच बनतात. एवढंही त्यांना पुरेसं असतं. ज्येष्ठांच्या समस्या, मानसिकता जाणून घेणं ही जितकी तरुण पिढीची जबाबदारी आहे, तितकंच जबाबदारीनं, सामंजस्यानं वागणं, तरुणाईला त्यांची स्पेस देणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड न करणं हे ज्येष्ठांचं कर्तव्य असलं पाहिजे. ज्येष्ठांनी स्वतःला व्यग्र ठेवणं अत्यंत आवश्यक बाब आहे. यामध्ये वैयक्तिक, सामाजिक काम, मनोरंजन, करमणूक, संगीत, वाचनलेखन, बागकाम, फिरायला जाणं, घरातली छोटी छोटी कामं करणं, धार्मिक काम यात आवडीनं गुंतून पडावं, पण कशातच अडकून पडू नये. मोह टाळून अलिप्ततेकडे वाटचाल करणं योग्य. क्रिकेटियर सुनील गावस्करही त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात, केव्हा रिटायर होणार या प्रश्नाच्या विचारण्याच्या आधीच फॉर्ममध्ये असतानाच घेतलेली निवृत्ती जास्त लक्षात राहते, नाहीतर अति अपेक्षा, अपेक्षाभंगाचं त्रासदायक दुःख पदरी पडतं. ज्येष्ठांनी जाणीवपूर्वक स्वतःचं मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी जागरूक असावं. कुटुंबातल्या सदस्यांशी, समाजातल्या लोकांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी जाणीवपूर्वक चांगलंच बोलावं. इथं जिभेवरचा वाणीचा ताबा फार महत्वाचा. घर आनंदी ठेवणं ज्येष्ठांचं काम अधिक. कुटुंबासोबत परिस्थितीशी जुळून घेतल्यामुळं ताणतणाव कमी होतील. मनाचा उत्साह खूप असला तरी कधी कधी शरीर साथ देत नाही. अशावेळी धैर्य, मनोबल वाढवणं आवश्यक. मनाची उभारी, विचारातला उत्साह या वयातही ताजेपणा आणायला मदतच करते. नकारात्मक विचारांना थारा न देणं महत्वाचं. मनाचे रंग न विटू देणं, नाहीतर सारं जगच बेरंगी वाटू लागतं. आपली दुनिया विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित असू नये. त्या दुनियेतून कधी बाहेर पडावं लागलं, अगर काढलं गेलं तर मनाच्या रिकाम्या होण्याला वेळ लागत नाही.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान

0: मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या. कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैव विविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग इतिहास अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो.
0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी

0: जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोते हो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया.
1: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अश्फाक अत्तार यांचे विचार आपण ऐकले. परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. आता ऐका दिनविशेष. सत्यमेव जयते, अर्थात सत्याचा जय होतो आणि असत्याचा हार होते.

शिवसेना 1771 साली पुण्यातील सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक गोपाळकृष्ण देवधर यांचा या साली जन्म झाला. विल्यम बरोड यांनी बेरजा अर्थात कॅल्क्युलेटर या यंत्रात पेटंट मिळवलं. ते वर्ष 1888 हे होतं. शोधव लॉटविया हे सोव्हियत युनियनपासून स्वतंत्र झाले. नंतर लॉटविया या देशाला स्वतंत्र मान्यता मिळाली. ते वर्ष इसवी सन 1991 हे होतं. मंगळ ग्रहाच्या शोध मोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. ते वर्ष 1993 हे होतं.

प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ ऑगस्टिन कासी यांचा जन्म इसवी सन 1789 या साली झाला होता. आज त्यांची जयंती. 1905 या साली भारतीय अभिनेते आणि चित्रपट निर्माते बिपिन गुप्ता यांचा जन्म झाला होता. आज त्यांची जयंती. 1907 या साली झाला होता. गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1924 या साली झाला होता. 1934 या साली महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला होता. आज त्यांची जयंती.

1973 या साली गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांचा जन्म झाला. आणि प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट आज यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म 1986 या साली झाला. मंडळी आपण ऐकत होतात दिनविशेष. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोतेहो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर, आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलतं करतात त्या गाण्या

0: से शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो।
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा। पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो। कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे। व्यसनांपासून दूर राहा। आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

0: सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलांनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब भाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्य तेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रूपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी

0: या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान या विषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. देशातल्या 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 हून अधिक मान्यताप्राप्त भरती तसंच नियुक्ती संस्था आणि विद्यापीठांमधलं सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. 63व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल काल मुंबईत बोलत होते. सागरी क्षेत्राच्या विकासात खलाशांचं योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारत हा विकसित सागरी क्षेत्राशिवाय अपूर्ण राहील, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: माती आणि पाणी ही केवळ निसर्गाची संपत्ती नसून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे. म्हणूनच माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या ध्येयाने ही मोहीम केवळ शासनाचीच न राहता आपल्या सर्वांची लोकचळवळ बनवूया. सर्व नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी वॉकेथॉन आणि रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं मी आवाहन करते.
0: जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ असून जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटर युनिटचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातल्या तसंच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आणि संलग्न रुग्णालयांमधल्या विविध विकास कामांची तसंच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील जपताला इथल्या सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सद्भावना दिवस पाळण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सुटे किंवा सीलबंद नसलेल्या खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यानं असं खाद्यतेल ग्राहकांनी खरेदी करू नये, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या खाद्यतेलांमध्ये शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रॅन, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना देखील त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासण्याचा सल्ला मुंढे यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या 861 पानी ग्रंथांचा 7 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन या वर्षी विविध उपक्रम राबवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा काल नागपूरमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि

0: सिद्धी विनायक ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मान चिन्ह आणि 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महाश्रॉइड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तसंच आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतल्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत असून विलंब शुल्कासह 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरं मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याचा लाभ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस झाला आहे. राज्यात या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कोकणात 85%, पुणे विभागात 61% आणि नाशिकमध्ये 59% पाऊस नोंदवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 30%, अमरावती 23% आणि नागपूर विभागात 34% पाऊस नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरच्या आंबाघाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त दिवसाच्या वेळेतच पोलीस संरक्षणात मर्यादित संख्येने एसटी बस या मार्गावरून सोडल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अन्य एसटी बस देखील या मार्गावरून सोडण्यात येतील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांचं काल नागपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसंच पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. पनकुले यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि मध्य प्रदेश संघांनी उपांत्य फेरी प्रवेश केला. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात झारखंड संघानं ओडिशा संघाचा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिको, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-299-1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721-299-1038. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रम

0: आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत। तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा।
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झ वर।
2: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा।

0: म्हणतो, अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
0: आजच संपर्क करा.

संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 1.5 MHz. काही क्षणातच दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं

आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व

0: आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडस वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषी

0: या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
1: हे सगळं झालं गावांसाठी. गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
0: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही, हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्या पर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधले देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल, याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
1: नक्की सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिलाय. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हेच हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण

0: पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा. जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियुजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे काय सांगा?
0: याचा आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला ज्याला कुणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या आमच्या अकाउंटला ती दिसेल आणि मग त्याचा आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्स त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिलं जावं एवढे लोक जमल्यानंतर म्हणून त्यासाठी त्यांची पण व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचा मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: जनतेचा सहभाग असली तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो क्यू आर कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हा आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत, आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्यात सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
0: हे सगळे जे काही आम्ही आता क्यू आर कोड आणि सगळं जे काही करतोय ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इन्स्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही क्यू आर कोड लोगो आणि वॉकॅथॉनचं जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीचा जो प्रमाणाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीओ जिल्हा परिषद एसपी महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 पर्यंत सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
2: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग

स्वयंपाक याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: प्रायोजित
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
5: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
6: आणखीन एखादी मॅच आहे का?
5: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
6: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना,
7: पण बँकिंग मध्ये नाही.
8: तसंही RBI म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
7: सिनियर सर्वात आधी. RBI म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत हा कार्यक्रम. स्वागत आहे नाट्य संगीत या कार्यक्रमात.

ज्वेत्सना भोले यांच्या स्वरात हे गीत होतं ग दि माडगुळकरांचं आणि संगीत साज होता वासुदेव भटकर यांचा.

वसंत कनेकर यांचं गीत गात होते रामदास कामत संगीत, जितेंद्र अभिषेकी यांचं होतं आणि श्रोते हो या गीताआधी आपण ऐकत होतात राजा बडे यांचं नाट्यगीत, आवाज आणि संगीत साज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आणि या गीतासोबतच नाट्यसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र है एफएम 1.5 MHz वर्ष 2 सकाळच्या 8 वाजता आणि आता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर लगेचच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवर शोधू आपण ऐकू शकाल.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोएझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने, तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोएझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त

आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप सोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशात

शिकवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्त्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आदेशतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रूपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान या विषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरण आहेत असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचा संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात काल एका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळं आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. जेईई मेन, नेट किंवा UGC NET अशा परीक्षांच्या उत्तर तालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची NTA ची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्याय प्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA ने फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं असंही NTA ने नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल PM कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. PM कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही.

0: येत्या 1 सप्टेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील। वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्ट पर्यंत 13% वाढले आहेत। तसंच येत्या 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे। त्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील। सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल। गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे। FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे। याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंड विरुद्धचा सामना गोल शून्य बरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली। संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली। विशेषतः अत्यंत तुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं। नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील। पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेईकिंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे। तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चू शियान यांच्याशी होईल। हवामान। भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात। जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि PWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने। तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड सोबत। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें। BSNL हर परिवार का भरोसा।

असू दे, सकाळचे ठीक आठ वाजून 40 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. आमचा पुढील कार्यक्रम काही क्षणातच. श्रोतो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी फिल्म संगीत हा कार्यक्रम. हिंदी फिल्म संगीत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कयामत से कयामत तक या चित्रपटातील हे गीत आहे. अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरात मजहू सुलतानपुरी यांचं गीत आणि संगीत आनंद मिलिंद यांचं.

शुद्ध हे गीत है रंग या चित्रकलातील कुमार सानू यांचा आवाज, गीत समीर अंजानी, संगीतकार नदीम शवन।

मधुर प्यार हो गया या चित्रपटातील गीत शोधू आपण ऐकतो त्यात उदित नारायण यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आणि संगीतकार नुसरत फतेअली खान.

हिन्दी फिल्म सङ्गीत या कार्यक्रममा त अन्तिम गीत आफ्नो एक गत हुँदा त 1920 या एभिल रिटर्न 1920 एभिल रिटर्न या चित्रपटले गीत महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात होतं. शकील आजमी यांचं गीत आणि संगीतकार चिरंतन भट आणि या गीतासोबतच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुन्हा गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. वर्षा देहो 9 वाजलेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद घ्या मुंबई केंद्रावरून.

कर कर के यूं बहलाएंगे और सुस्की।

0: नमस्ते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: रसिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत आरोग्य संवाद हा कार्यक्रम.
1: आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद
2: श्रोते हो आजच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात ऐकूया कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती रेडिएशन थेरपी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मंगेश पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
0: श्रोते हो नमस्कार. आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी अजय घरडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. श्रोते हो आरोग्य संवाद हा कार्यक्रम म्हटलं की आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे विषय तज्ज्ञ आणि त्यावर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर किंवा ज्यांनी खूप संशोधन केलेलं आहे या विषयामध्ये अनेक वर्ष आपली सेवा दिलेली आहे अशा डॉक्टर आपण पाचारण करतो. कारण या माहितीचा आपल्या सामान्य जनतेला नक्की फायदा झाला पाहिजे, अवेअर झाले पाहिजे असतो हा आपला प्रमुख उद्देश असतो. यामागचा दुसरा उद्देश असा आहे की काही लोकांना हा आजार होऊच नये ही एक जनजागृती आपण करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि असेच एक डॉक्टर आज आपल्यासोबत आहे जे आपल्याशी कॅन्सर या विषयावर सविस्तर पद्धतीने बोलणार आहे. आज आपले पाहुणे आहेत डॉक्टर मंगेश पाटील, असोसिएट डायरेक्टर रेडिएशन ऑन्कोलॉजी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार, आम्ही तुमचं स्वागत करतो आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
3: नमस्कार श्रोते.
0: धन्यवाद सर. खरं तर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हे खूप बिझी असतात आणि इतक्या कमी वेळात आपण आलात आणि आपण चर्चा करणार आहे खरं तर कॅन्सर या संदर्भात. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कॅन्सर म्हणजे काय?
3: कॅन्सर हा आजार जो आहे ज्याला आपण मराठीत कर्करोग म्हणतो. कर्करोग म्हणजे शरीरातील ज्या आपल्या नॉर्मल पेशी असतात, नॉर्मल सेल्स असतात, त्यांची अनियंत्रित वाढ होऊन त्याचा ट्यूमर किंवा गोळा बनणे. हा जो मासाचा गोळा आहे तो आपल्या शरीरातील पेशींचे किंवा कोशिकांचे जे जेनेटिक मटेरियल असतात

0: डीएनए, त्या डीएनए आणि त्यामधले जे जीन्स यामधलं त्यामध्ये बदल होऊन त्या कोशिका स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यांची अनियंत्रित वाढ होते आणि त्याद्वारे कॅन्सरची, कर्करोगाची, ट्युमरची उत्पत्ती होते.
1: सर मग आता कॅन्सर म्हणजे काय आपण तर सांगितलं, मग कॅन्सरचे जे विविध प्रकार आहे हे सुद्धा आमच्या श्रोत्यांना माहीत पडले पाहिजे.
0: कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार म्हणता येतील, म्हणजे सॉलिड ट्युमर्स म्हणजे ज्यांचा मांसाचा गोळा बनतो, जसं की लंग कॅन्सर, रेक्टम कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर, हा मांसाचा गोळा बनतो, त्याच्याद्वारे एक अल्सर बनू शकतो किंवा जो गोळा आहे त्यातून रक्त येऊ शकतं किंवा तो कुठल्या शरीराच्या भागावर दबाव टाकू शकतो. जसं अन्ननलिकेचा कॅन्सर जो आहे, अन्ननलिकेवर दबाव टाकून आपल्याला जेवणाचा त्रास होऊ शकतो. हे झाले सॉलिड कॅन्सर ज्यामध्ये गोळा बनतो. दुसरे असतात लिक्विड ट्युमर्स, म्हणजे बोन मॅरो आणि ब्लड कॅन्सर्स, म्हणजे बोन मॅरोतून ब्लड सेल्सची उत्पत्ती होते आणि त्याद्वारे बोन मॅरोचा कॅन्सर किंवा मग ब्लडचा कॅन्सर, हे लिक्विड कॅन्सर्स. हे दोन मुख्य प्रकारचे कॅन्सर्स आपल्याला सांगता येतील. आता यामध्ये सुद्धा जे सॉलिड ट्युमर्स आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. शरीराच्या कुठल्या भागात तो कॅन्सर होतोय त्यानुसार त्या कॅन्सरचं नाव ठेवलं जातं, त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि दुसरं म्हणजे हिस्टॉलॉजी, म्हणजे कॅन्सरचा तुकडा काढल्यानंतर त्याला आपण मायक्रोस्कोप खाली ठेवून तो कुठल्या प्रकारचा आहे त्याचं वर्गीकरण, त्यांचे जे सेल्स सापडतात, जे टिश्यू सापडतात, त्याच्या हिस्टॉलॉजीवरून आपण त्यांचं वर्गीकरण करतो. जसं स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, तोंडाचा कर्करोग हा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असतो. दुसरा असतो ॲडिनो कार्सिनोमा, म्हणजे काही ग्रंथी असतात त्या ग्रंथींचा कॅन्सर हा ॲडिनो कार्सिनोमा असतो. काही सार्कोमाज असतात, सार्कोमाज म्हणजे जे आपले मांसपेशी असतात किंवा बोन्स असतात त्यांना आम्ही सॉफ्ट टिश्यू सार्कोमाज असं म्हणतो, म्हणजे बोन्स आणि मसल्सचं कॅन्सर त्यांना आम्ही सार्कोमा म्हणतो. तर असे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर्स असतात. काही मेलानोमा म्हणजे स्किनचा एक कॅन्सरचा प्रकार असतो मेलानोमा. तर असे वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार असतात, त्यांचं वर्गीकरण केलं जातं त्यांच्या हिस्टॉलॉजीवरून आणि त्यांच्या लोकेशनवरून, म्हणजे कुठल्या अवयवात हा कॅन्सर होतोय त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि सर्वसामान्य जनतेला हेच वाटतं की कॅन्सर म्हणजे हा एक आजार आहे, म्हणजे आम्ही आमच्या पेशंट्सकडून ऐकतो किंवा समाजातून ऐकतो की नाही माझा असा उपचार झाला होता तर मग तुमचा पण असाच उपचार होणार, तर तसं नसतं. कॅन्सरचं जर ठरवायचं झालं तर कमीत कमी 1000 पेक्षा जास्त कॅन्सरचे प्रकार आहेत, म्हणजे कॅन्सर एक आजार नसून त्याचे 1000 प्रकार आहेत. त्यामुळे कुठलीही एक उपचार पद्धती किंवा कुठलाही एक ठराविक ट्रीटमेंट प्लॅन, एखाद्या पेशंटला हा तमुक प्लॅन वापरण्यात आला होता म्हणून तसाच प्लॅन दुसऱ्या पेशंटसाठी पण वापरण्यात येईल असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कॅन्सरच्या वर्गीकरणानुसार त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते.
1: जसं आता आपल्या बोलण्यात आलं की अनेक उपचार आहेत आणि अनेक कॅन्सर आहेत, तर मग आता कोणकोणते उपचार हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत कॅन्सरवर मात करण्यासाठी?
0: तीन मुख्य उपचार पद्धती ज्या कॅन्सर बद्दल सांगता येतील. पहिली म्हणजे सर्जिकल ऑन्कोलॉजी, म्हणजे जनमानसात एक अशी भावना आहे की कुठलाही कॅन्सर असेल तर त्याला कात्रीद्वारे किंवा ब्लेडद्वारे किंवा स्काल्पेलद्वारे आपण जर काढून टाकलं त्याला म्हणतात सर्जिकल ऑन्कोलॉजी. म्हणजे ज्या अवयवाचा कॅन्सर असेल तो अवयव किंवा त्याचा एक भाग आपण स्काल्पेलद्वारे, ब्लेडद्वारे, कात्रीद्वारे काढून टाकतो तर त्याला म्हणतात सर्जिकल ऑन्कोलॉजी. दुसरं असतं रेडिएशन ऑन्कोलॉजी. रेडिएशन म्हणजे विकिरण चिकित्सा. विकिरण चिकित्सा म्हणजे जसं सिटी स्कॅन आपण करून घेतो, एक्सरे करून घेतो, त्यामध्ये जे एक्सरेज असतात ते आपल्या शरीरात जातात आणि आपली एक छवी म्हणजे प्रतिमा तयार करतात. हे लो व्होल्टेज एक्सरे असतात. रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये आम्ही हाय व्होल्टेज एक्सरे वापरतो जे नॉर्मल एक्सरेपेक्षा लाखपटीने जास्त पॉवरफुल असतात. हे एक्सरे जाऊन ट्युमर सेलवर आदळतात, त्यांचा डीएनएचा नाश करतात आणि ते सेल्स नष्ट करतात. तर जेव्हा आपण मेगा व्होल्टेज एक्सरेचा वापर करतो ट्युमरला नष्ट करण्यासाठी त्याला आपण रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे विकिरण चिकित्सा असं म्हणतो. तिसरी उपचार पद्धती म्हणजे किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे टॅबलेट्सद्वारे किंवा काही इंजेक्शन सलाईन मध्ये देऊन ट्युमरला आपण नष्ट करतो. ही टॅबलेट्स किंवा ही इंजेक्शन आपल्या ब्लडमध्ये जाऊन तर ब्लडमध्ये त्याचा म्हणजे रक्त संचार होत असताना ज्या भागात तो ट्युमर आहे त्या भागात ते केमिकल, किमोथेरपीचं जे केमिकल आहे किंवा जी औषध आहे ती जाते, कॅन्सर सेल्सवर मारा करते, प्रभाव करते आणि ते सेल्स नष्ट होतात. अशा तीन मुख्य उपचार पद्धती कॅन्सरसाठी उपलब्ध आहेत. आणि आता नवीन उपचार पद्धती आम्ही आलेली आहे त्याला आपण इम्युनोथेरपी म्हणतो. इम्युनोथेरपी म्हणजे काय की आपल्या, जसं मी सांगितलं की कॅन्सर हा आपल्या शरीरातील

0: अगदी बरोबर. रेडिओथेरपीबद्दल लोकांच्या मनात थोडी भीती पण असते, कुतूहल पण असतं. कारण कसं आहे, एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला माहिती नसेल तर त्याची आपल्याला भीती वाटते.
1: बरोबर
0: आणि आजचा हा कार्यक्रम जो करतोय त्याचं उद्दिष्टच हे आहे की ही जी उपचार पद्धती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. पण जोपर्यंत अवेअरनेस होणार नाही, जनजागृती होणार नाही, तोपर्यंत ती उपचार पद्धती आत्मसात केली जाणार नाही.
1: बरोबर.
0: तर त्याचाच एक भाग म्हणून आज मी तुम्हाला रेडिओथेरपी बद्दल विस्तृत माहिती देणार आहे. तर रेडिओथेरपी म्हणजे विकिरण चिकित्सा, जसं मी सांगितलं हे हाय वोल्टेज एक्सरे आहेत, ते ट्युमर सेलवर टार्गेट केले जातात. जिथे ट्युमर आहे तेवढ्याच भागाला ते टार्गेट केले जातात, आजूबाजूच्या भागाला अपाय होणार नाही अशा आधुनिक अत्याधुनिक मशीनद्वारे हा उपचार केला जातो. त्याची रेडिओबायोलॉजी, रेडिओबायोलॉजी म्हणजे काय की हे जे रेडिएशन्स ट्युमरवर किंवा आपल्या शरीरावर पडल्यावर त्यामध्ये

0: जातात. हे फ्री रॅडिकल्स जाऊन, मी जसं सांगितलं आधी डीएनए डॅमेज होतो, तर हे फ्री रॅडिकल्स जाऊन पण सिंगल स्ट्रँड डॅमेज किंवा डबल स्ट्रँड डॅमेज करू शकतात. ते डीएनएला तोडतात, डीएनए तुटला की सेल मरतो. अशा दोन ॲक्शनद्वारे, म्हणजे डायरेक्ट ॲक्शनद्वारे आणि इनडायरेक्ट ॲक्शनद्वारे, डीएनए डॅमेजद्वारे रेडिएशन्स ट्युमर सेल्सवर प्रभाव करतं.
1: शोध, एक बाब आपल्या लक्षात आली असेल की जसं जसं काळ बदलत जातो, संशोधन होत राहतं, तसतसं उपचार पद्धती ह्या बदलत जातात. जसं की आधी सरांनी अनेक प्रकार सांगितले उपचार पद्धतीचे, कॅन्सरवर कशा पद्धतीने मात करता येईल, आणि आता नवीन पद्धतीने जे रेडिओथेरपी सरांनी आत्ताच सांगितली हे सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आत्ता त्यांच्या बोलण्यामध्ये दोन बाबी प्रामुख्याने आपल्याला दिसल्या. एक, अवेअरनेस होणं महत्त्वाचं आहे, कारण की उपचार हा लवकर या पद्धतीने रेडिओथेरपीच्या पद्धतीमध्ये जर आपण उपचार केले तर पेशंटला लवकर त्याचा आराम मिळू शकतो, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की कॅन्सरपासून रिलीफ मिळण्यासाठी एक कालावधी आहे तो कमी होऊ शकतो रेडिओथेरपीमधून, कारण की ही पद्धतीच वेगळी आहे. सर, कार्यक्रमाच्या फॉर्मॅटनुसार कुठलाही व्यक्ती असो, आजारी असो की साधारण व्यक्ती असो, त्याच्या मनाला एक शांती जर मिळवायची असेल तर गाणं ऐकलं पाहिजे. माणसाच्या मनाला सुद्धा गाण्याने एक रिलीफ मिळतो, एक मुक्त तो विचार करू शकतो, शांत राहू शकतो. तर तुमच्या आवडीचं एखादं गीत आमच्या श्रोत्यांसाठी.
0: माझे महेश काळे हे जे क्लासिकल इंडियन क्लासिकल सिंगर आहेत ते माझे फेवरेट आहेत, तर त्यांचं अरुणी किरणी जर गाणं ऐकवता आलं तर उत्तम होईल.

0: खूप छान हे गीत शोधव आपण ऐकलत. खरं तर माणसाच्या मनाला रिलीफ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर शोधव, आज आपण डॉक्टर मंगेश पाटील यांच्याशी बातचीत करतोय. डॉक्टर मंगेश पाटील हे असोसिएट डायरेक्टर आहेत, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी, आणि बऱ्याच वर्षापासून कॅन्सर कर्करोग, ज्याला आपण कर्करोग म्हणतो, या संदर्भात ते आपली सेवा देत आहेत. नागपूर, अमरावती आणि इतरही ठिकाणी ते आपली सेवा देत आहेत. सर, जसं आज आपण रेडिओथेरपी या संदर्भात बोलतोय, तर रेडिओथेरपी कर्करोगावर कुठल्या पद्धतीनं काम करते, कार्य करते?
1: जसं मी आता सांगितलं की मुख्य पद्धत आहे डीएनए डॅमेज, आणि डीएनए डॅमेज झालं की म्हणजे जे कॅन्सर सेल्स आहेत ते नष्ट होणार, कॅन्सर सेल्स नष्ट झाले की ट्युमर नष्ट होणार आणि मग पेशंटला आराम मिळतो. आता ही उपचार पद्धती कधी आणि कशी वापरावी, तर कधी ही सर्जरीच्या आधी वापरली जाते. सर्जरीच्या आधी जसं काही प्रकारचे कॅन्सर असतात ज्यामध्ये सर्जरीच्या आधी, जसं अन्ननलिकेचा कॅन्सर आहे किंवा रेक्टम कॅन्सर आहे, किंवा यामध्ये आधी सर्जरीच्या आधी आपण रेडिएशन देतो. रेडिएशनद्वारे तो ट्युमर छोटा होतो, त्याच्या आजूबाजू कॅन्सरमुळे जो प्रादुर्भाव झालेला आहे तो कमी होतो आणि सर्जनला चांगली सर्जरी करण्यास

0: मदत होते. चांगली सर्जरी म्हणजे ट्यूमरला त्याच्या आजूबाजूच्या भागासकट काढायला मदत होते, आणि आजूबाजूला जर काही लिम्फ नोड्स असतील, काही ग्रंथी असतील, त्या पण काढायला मदत होते. दुसरी पद्धत म्हणजे काही काही ठिकाणी सर्जरी शक्य नसते, जसं तोंडाच्या मागे नेझोफॅरिंग्स म्हणजे नाकाचा जो मागचा भाग आहे तिकडचा जर कॅन्सर असेल तर तिकडे सर्जरी केली जाऊ शकत नाही. ब्रेनचे असे बरेच ट्युमर्स आहेत जिथे सर्जरी होऊ शकत नाही. किंवा जसं लॅरिंग स्वरयंत्राचा कॅन्सर, जिथे जर सर्जरी करून जर स्वरयंत्र काढलं तर माणसाला त्याचं जीविकाच पूर्ण करता येणार नाही. तर त्या ठिकाणी जिथे म्हणजे ऑर्गन प्रिझर्वेशन म्हणजे आपल्याला जिथे अवयव वाचवायचं असतं, कसं सर्जरीमध्ये ते अवयव कापून काढायला लागतं, रेडिएशनमध्ये अवयव काढून कापायची गरज नसते, अवयव जागच्या जागेवर असतं. देवाने दिलेलं जे अवयव आहे ते माणूस नवीन तयार करू शकत नाही. तर आपण प्रयत्न करतो देवाने दिलेलं जे अवयव आहे ते पूर्णपणे बाधित न करता ते जसं तसं काम करेल, कारण की रेडिएशन हे डोळ्यांनी दिसत नाहीत. रेडिएशन देताना कुठलाही शरीराचा भाग कापला जात नाही, त्या अवयवाचं काम सुखरूप व्यवस्थित चालू असतं, अॅनेस्थिशिया द्यावं लागत नाही, ऍडमिट व्हावं लागत नाहीत, असे बरेच फायदे आहेत. याला आपण नॉन इन्व्हेझिव्ह टेक्निक म्हणतो. तर रेडिएशन ही कॅन्सरवर उपचार करण्याची नॉन इन्व्हेझिव्ह टेक्निक आहे. तर या नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कुठेही छेदलं जात नाही, शरीराला कुठेही बाधित केलं जात नाही. तर त्याद्वारे जसं स्वरयंत्राचं उदाहरण दिलं, स्वरयंत्र जर सर्जरीद्वारे काढून टाकलं तर मग पेशंटला बोलताच येणार नाही. तर त्यामुळे अशा ठिकाणी जिथे सर्जरी होऊ शकत नाही किंवा केली तर लाईफ लॉंग मॉर्बिडिटी म्हणजे आयुष्यभर पेशंटला त्या अवयवाच्या अभावामुळे जो आघात होईल तो आघात होणार नाही, तर अशा वेळेस आपण रेडिएशनचा, फक्त आणि फक्त रेडिएशनचा वापर करतो ट्यूमर पूर्णपणे नष्ट करण्यासाठी. त्याला डेफिनेटिव्ह रेडिओथेरपी असं नाव आहे. फक्त आणि फक्त रेडिएशनद्वारे आपण तो ट्यूमर पूर्णपणे नष्ट करतो. तर शरीरात असे बरेचसे उदाहरणं आपल्याला देण्यात येतील की ऑर्गन प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये रेडिएशनचा मुख्य रोल असतो. तिसरं पद्धत जी आहे रेडिएशन वापरण्याची ती म्हणजे सर्जरी नंतर. आपण, आपल्याला हे माहिती असेल की कॅन्सरला आपण का बरं घाबरतो, कारण की उपचार केल्यानंतर सुद्धा कॅन्सर परत येण्याची शक्यता असते. बरेचदा सर्जरी केल्यानंतर सुद्धा, जसं स्तनाचा कॅन्सर आहे, तर स्तन काढून टाकल्यानंतर सुद्धा आणि बगलेतल्या गाठी काढून टाकल्यानंतर सुद्धा कॅन्सर परत येऊ शकतो. जसं तोंडाचा कर्करोग आहे, तोंडाच्या कर्करोगाच्यासाठी मुख्यत्वे सर्जरीचा वापर केला जातो, पण शल्यचिकित्सा केल्यानंतर सुद्धा काही दिवसांनी ट्यूमर परत होतात. असं का बरं होतं की सर्जन काय करतात, ऑपरेशन करत असताना डोळ्यांनी दिसणारा जो ट्यूमर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग आहे तो काढून टाकतात. परंतु हा भाग काढल्यानंतर सुद्धा अशा काही पेशी असतात ज्याला आपण मायक्रोस्कोपिक सेल्स म्हणतो, ज्यामध्ये पोटेन्शियल असतं म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद असते भविष्यात बीज बनून त्या बीजांद्वारे कॅन्सर कर्करोग परत आणण्याची. तर हे जे मायक्रोस्कोपिक सेल्स आहेत ज्यामध्ये पोटेन्शियल आहे बिमारी परत आणण्याचं, त्याला आपण साध्या भाषेत बीज म्हणू. तर हे जे कॅन्सरची बीज आहेत म्हणजे कॅन्सरचे जे मायक्रोस्कोपिक सेल्स आहेत यांना नष्ट करण्यासाठी आपण जेव्हा रेडिएशनचा वापर करतो तेव्हा त्याला आपण ऍडज्युवंट ट्रीटमेंट असं म्हणतो. तर रेडिएशन तीन पद्धतीने वापरता येतं, सर्जरीच्या अगोदर म्हणजे न्यू ऍडज्युवंट, सर्जरीच्या नंतर म्हणजे ऍडज्युवंट, आणि कधी कधी डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी म्हणजे आपल्याला सर्जरीचा वापरच करायचा नाहीये, फक्त आणि फक्त रेडिएशनद्वारेच पूर्ण ट्यूमर नष्ट करायचा आहे. तर कधी कधी रेडिएशन सोबत आपण किमोथेरपीचा आपण वापर करतो. तर किमोथेरपी ऍक्ट्स ऍज अ रेडिओ सेन्सिटायझिंग मटेरियल. रेडिओ सेन्सिटायझिंग म्हणजे शरीराला, ट्यूमरला रेडिएशनचा आणखी जास्त आघात व्हावा, त्याचं पोटेन्शियल वाढावं म्हणून काही छोट्या प्रमाणात किमोचा वापर केला जातो. तर किमोमुळे जे कॅन्सर सेल्स आहेत ते जास्त संवेदनशील होतात आणि रेडिएशनचा मारा झाला की ते मरतात. तर अशा पद्धतीने आपण रेडिएशनचा वापर करतो.
1: सर, आता आपण बरीच माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली आहे. आता पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं दुसरं गीत ऐकण्याची.
0: माझ्या मुलाचं आवडतं गाणं आहे कंधो से मिलते है कंधे.
1: श्रोत्या ऐकूया हे गीत. खरं तर बापाला मुलाची आवड सुद्धा जपणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय.

0: घर से। खूप छान हे गीत आहे। श्रोते आपण बातचीत करतोय डॉक्टर मंगेश पाटील जे असोसिएट डायरेक्टर आहे मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आपली सेवा बऱ्याच वर्षापासून सर देत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करतोय रेडिओथेरपी आणि इतरही जे उपचार पद्धती आहे खास करून रेडिओथेरपी आणि त्या संदर्भात असलेले काही प्रश्न या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करतोय। सर आपण बऱ्याच प्रश्नांचं उत्तर अगदी स्पष्ट पद्धतीने दिलेले आहे। श्रोतेहो आज आपण डॉक्टर मंगेश पाटील यांच्याशी चर्चा करतोय। सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की रेडिओथेरपी मधील प्रगती कोणत्या प्रकारच्या आहेत किंवा आपण त्याला ऍडव्हान्स म्हणू शकतो ही कशी कशा पद्धतीने होत आहेत किंवा या संदर्भात काय सांगाल?
1: आधुनिक रेडिएशन चिकित्सा याचं वैशिष्ट्य आहे की ट्यूमरला पूर्णपणे नष्ट करून आजूबाजूच्या भागाला वाचवणे। तर आधीच्या काळात जी रेडिएशन पद्धती होती ती कोबाल्ट मशीनद्वारे दिली जायची आणि तुम्ही म्हणजे जन्मांसात ही रेडिएशन बद्दल भीती याच्यासाठी आहे की तो भाग जळून जातो पेटून जातो आणि मग ते रेडिएशनसाठी घाबरतात। पण जे आधुनिक रेडिएशन चिकित्सेचं वैशिष्ट्य असं आहे पेशंटला कमीत कमी बाधा होते कमीत कमी त्रास होतो आणि यासाठी आपण लिनियर ऍक्सिलरेटर नावाच्या मशीनचा वापर करतो। हे जे लिनियर ऍक्सिलरेटर मशीन आहे याद्वारे अत्याधुनिक इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी म्हणजे IMRT यामध्ये आधीच्या काळात फक्त स्क्वेअर किंवा रेक्टँगल म्हणजे आयताकृती किंवा चौकोनी पद्धतीनेच बीम ओपन व्हायचा आणि शरीरावर तो आदळायचा। तर त्यामुळे काय व्हायचं पण ट्युमर हा कधी चौकोनी किंवा आयताकृती नसतो तो जिओग्राफिक नेचरचा असतो कुठल्याही आकारात असू शकतो। तर इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी या तंत्रज्ञानाद्वारे आपण आपला रेडिएशनचा जो बीम आहे त्याचा आकार जसा ट्युमर आहे

0: तेवढ्याच आकाराचा तंतोतंत पद्धतीने दिला जातो. तर हे एक मोठं ॲडव्हान्समेंट आहे रेडिएशन टेक्नॉलॉजीमध्ये. आजूबाजूचा जो अवयव आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने वाचवू शकतो. दुसरी आधुनिक पद्धत आहे इमेज गायडेड रेडिओथेरपी. इमेज गायडेड रेडिओथेरपी म्हणजे दररोज रेडिएशन देत असताना फक्त आणि फक्त ट्युमरवर रेडिएशन केंद्रित करण्यासाठी इमेजेस म्हणजे सिटी स्कॅनचा वापर केला जातो. तर दररोज रेडिएशन देण्याच्या अगोदर एक सिटी स्कॅन काढला जातो. ज्या मशीनमध्ये रेडिएशन दिलं जातं त्याच मशीनमध्ये सिटी स्कॅन होतो. सिटी स्कॅन झाला की लगेच सिटी स्कॅन मॅच केला जातो. म्हणजे पेशंट ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत ट्युमरलाच योग्य पद्धतीने रेडिएशन मिळत आहे की नाही मिळत आहे ते व्हेरीफाय करून रेडिएशन दिलं जातं. त्याला इमेज गायडेड रेडिओथेरपी म्हणतो. आणि तिसरी म्हणजे आय एम आर टीचाच मोठा भाऊ म्हणता येईल, व्हॉल्युमेट्रिक मॉड्युलेटेड आर्क थेरपी, व्हीमॅट आम्ही त्याला म्हणतो किंवा रॅपिड आर्क म्हणतो. या व्यतिरिक्त स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी ही अशी एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये सिंगल सेशनद्वारे ट्युमरला पूर्णपणे नष्ट केलं जातं. रेडिओ सर्जरी, सर्जरी हा शब्द काबर वापरण्यात आला आहे, ज्या पद्धतीने सर्जरी 2-3 तासात सर्जरी करून फक्त एका सेशनमध्येच तो ट्युमर नष्ट होतो, ट्युमर काढून टाकला जातो, तशाच पद्धतीने स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरीमध्ये रेडिएशनचा हाय डोज रेडिएशनचा अचूक मारा सिंगल सेशनमध्ये ट्युमरवर अगदी तंतोतंत अगदी ॲक्युरेट प्रिसाईज पद्धतीने केला जातो आणि सिंगल सेशनमध्ये आपण हा ट्युमर नष्ट करू शकतो. तर जी कन्व्हेन्शनल रेडिएशन टेक्निक आहे, कन्व्हेन्शनल रेडिएशन पद्धती आहे, त्यामध्ये पेशंटला कधी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 3 आठवडे, काही कॅन्सर्समध्ये 5-6 आठवडे आणि कधी कधी 7 आठवडे रेडिएशनचं ट्रीटमेंट घ्यायला लागतं. जवळपास 30-35 सेशन्स घ्यायला लागतात. पण स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरीमध्ये सिंगल सेशनमध्ये आपण हा ट्युमर पूर्णपणे नष्ट करू शकतो. कधी कधी सिंगल सेशनमध्ये शक्य नसेल तर 3, 5 किंवा 8 अशा सेशन्समध्ये म्हणजे 1-1.5 आठवड्यात पूर्ण थेरपी आपण कम्प्लीट करू शकतो. तर ही काही आधुनिक रेडिएशन पद्धतीचे प्रकार आहेत, उपचार आहेत, ॲडव्हान्समेंट्स आहेत ज्यामध्ये रेडिएशन चिकित्सा कॅन्सरवर खूप चांगल्या पद्धतीने मारक ठरू शकते आणि जे नॉर्मल सेल्स आहेत त्यांच्यासाठी तारक ठरू शकते.
1: खरं तर कॅन्सर म्हटलं, कर्करोग म्हटलं तर लोकांमध्ये किंवा पेशंट्समध्ये अनेक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने ही उपचार पद्धती सांगितली रेडिओथेरपी, या रेडिओथेरपीचे काही दुष्परिणाम आहेत?
0: रेडिएशनचे दुष्परिणाम आहेत, जसं ज्या भागाला रेडिएशन देतं त्या भागाची त्वचा थोडीशी लाल आणि काळी होऊ शकते. पण आधीच्या काळात जसं मी सांगितलं ग्रेड म्हणजे याचे ग्रेडिंग्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ग्रेड 1 म्हणजे कमीत कमी साईड इफेक्ट, ग्रेड 4 मध्ये म्हणजे जास्तीत जास्त साईड इफेक्ट. आधुनिक रेडिएशन उपचार पद्धतीमध्ये ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 साईड इफेक्ट आपल्याला दिसून येतात, ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 दिसून येत नाहीत. तरी सुद्धा काही जर साईड इफेक्ट नमूद करायचे झाले तर ज्या भागाला रेडिएशन देत आहे त्या भागातल्या स्किन थोडी लाल किंवा काळी होऊ शकते, किंवा तोंडाला रेडिएशन देत असताना पॅरोटिड ग्रंथी असतात ज्यामधून लाळ निघते आणि लाळ निघाली की जेवायला मदत होते. हेड अँड नेक कॅन्सरच्या म्हणजे मुखाच्या कर्करोगाच्या रेडिएशन देत असताना पॅरोटिड ग्रंथींना रेडिएशन लागल्यामुळे ड्राय माउथ, झिरोस्टोमिया म्हणजे तोंड सुकणे हा साईड इफेक्ट होऊ शकतो. परंतु मी जसं सांगितलं की जर आम्ही आय एम आर टी पद्धतीचा वापर केला तर हा साईड इफेक्ट अगदी फक्त ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 किंवा कधी कधी होत सुद्धा नाही. किंवा पोटांना रेडिएशन देत असताना की हलक्या पद्धतीने उलट्या किंवा मळमळ होणे, पण हे सगळे जे साईड इफेक्ट मी सांगतोय ते आपण थोड्याफार औषधांचा वापर जर केला तर पेशंट अगदी सहज पद्धतीने रेडिएशन पूर्ण करू शकतात. पण आधुनिक उपचार पद्धतीत हे फक्त ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 साईड इफेक्ट आपल्याला दिसतात. त्यामुळे मी तुम्हाला एक मेसेज असा देऊ शकतो की आधुनिक रेडिएशन उपचार पद्धती खूप सेफ आहे. त्याचा आपण जर आपल्या ऑन्कोलॉजिस्टला तुम्ही भेटा, जर तुम्हाला रेडिएशनची गरज असेल तर नाही म्हणू नका, कारण की ही उपचार पद्धती पेशंटचा जीव वाचवू शकते, पेशंटचं कॅन्सर नष्ट करू शकते आणि जर कधी कॅन्सर नष्ट करणे जर संभव नसेल तर पेशंटचं आयुष्य वाढवू शकतो आणि वाढलेलं आयुष्य, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ, त्या जीवनाची प्रत चांगली होईल, सुधारेल, असा आपण प्रयत्न रेडिएशन चिकित्सेद्वारे करू शकतो.
1: सर, एका लाईनमध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी सामान्य जनतेने कुठल्या प्रकारची काळजी घेतली?
0: जर मला फक्त तुम्ही एक लाईन विचारत असाल तर एका ओळीत सांगायचं झालं, आपल्या विदर्भात जवळपास 60-70% तोंडाचे कर्करोग सापडतात आणि तोंडाच्या कर्करोगाचं मुख्य कारण आहे तंबाखू, गुटखा, स्मोकिंग तर आणि दारू. तर मला जर एका वेळी सांगायचं झालं तर तुमचे व्यसन बंद करा, 50% कॅन्सर तसेच कमी होणार आहेत. तर तंबाखू, गुटखा, दारू यांचं सेवन टाळा आणि 50% कॅन्सर आणि आपल्या विदर्भाला कॅन्सर मुक्त करण्यास खूप मदत होईल.
1: श्रोते हो, अतिशय मोजक्या शब्दामध्ये

0: साहेबांनी, डॉक्टर मंगेश पाटील सरांनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती आणि पुढच्या होणाऱ्या त्रासापासून एका लाईनमध्ये उत्तर दिलेलं आहे. तर ही नोंद सर्व श्रोत्यांनी घ्यावी, किमान ज्यांना सांगता येईल, आपल्या श्रोत्यांना, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये ज्यांना ज्यांना सांगता येईल त्यांनी असं सांगावं, ही एक विनंतीसह आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. वेळातला वेळ काढून आलात आणि इतकं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आमच्या श्रोत्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती, रेडिओथेरपी ही काय असते हे समजून सांगितलं. आकाशवाणीतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद श्रोते हो. धन्यवाद अजय सर.
2: श्रोते हो, आताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती रेडिएशन थेरपी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मंगेश पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: स्वागत आहे गीत गंगा या कार्यक्रमात.

कुटुंब या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होता. गायक कलाकार रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे, गीतकार जितेंद्र जोशी आणि संगीतकार अभिजीत कवठालकर. आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम.

0: धमाल दे धमाल या चित्रपटातील हे गीत होतं. गायक कलाकार अशोक भोसले आणि रवींद्र साठे. गीतकार विवेक आपटे आणि संगीतकार अनिल मोहिले.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
2: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मुफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

हृदयस्पर्शी या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो. आवाज आणि गीतकार श्रीधर फडके, नितीन आखवे यांचं संगीत होतं.

0: गीत गंगा। चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

गीतगंगा या कार्यक्रमात अंतिम गीत आपण ऐकत होतात अगभय रच्चा या चित्रपटातील. गायक कलाकार सचिन पिळगावकर आणि सहकारी गीतकार वसंत बापट आणि संगीतकार अजय अतुलानी या गीतासोबतचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 11 वाजलेत आणि आता आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम फोन इन कार्यक्रम स्वर संवाद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रुती हो आज स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
3: नमस्कार श्रुती हो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रुते हो, श्रावण आला दारी हिरव्या साजात नटला, मेघांनी धरतीशी प्रेमाचा संवाद हा साधला. मेघ म्हणे धरतीला, सांग ग माझ्या सखे किती तहान तुझी. धरती हसून म्हणे, तुझ्या सरींनी खुलते माझी प्रत्येक कळी. झाडे म्हणते वाऱ्याला, हळूच येरे गारा, पानांशी गप्पा मार. वारा म्हणे झाडांना, तुमच्या हिरव्या सावलीत मिळतो जीवाला आधार. कोकिळा म्हणे श्रावणाला, तुझ्या सरी मध्ये गाऊ दे मला. श्रावण म्हणे कोकिळेला, तुझ्या गोड सुरांनी सजव माझी हिरवी माळा. माती म्हणे पावसाला, तुझ्यामुळे अंकुर फुटती, स्वप्ने नवी उगवती. शेतकरी हसून म्हणे, श्रावणाच्या सरींनी आशेची पेरणी होते खरी. असा हा श्रावण संवाद निसर्गाशी नाते सांगतो. पाऊस माती झाडे माणूस साऱ्यांना प्रेमाने एकत्र आणतो. चला तर मग आजच्या या स्वरसंवाद या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांना एकत्र आणून साधूयात संवाद त्यांच्याशी. चला तर मग आजच्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते आपण बघूयात. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
4: हॅलो.
3: हा बोला.
4: आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: हो.
4: कार्यक्रम स्वरसंवाद.
3: हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय.
4: मी पद्मराऊन पद्माताई शृंगारे बोलतो ताई.
3: बोला ताई, कसे आहात आपण?
4: मी तर चांगले आहे ताई, तुम्ही सांगा.
3: आम्ही पण सगळे जण खूप छान आहोत.
4: आम्ही पण छान आहोत ताई.
3: अच्छा, आता सध्या श्रावण महिना सुरू झालाय, तर काय वाटतं आपल्याला श्रावण महिन्याविषयी?
4: श्रावण महिन्यामध्ये मी तर ताई गर्भवती दिवा लावते आणि पूजा करते. श्रावण सोमवार मध्ये आनंद होता ताई, खूप चांगलं वाटते ताई आम्हाला.
3: हो, कारण श्रावण हा महिना जो आहे हा आनंदमय वातावरण निर्माण करणारा, सण उत्सव घेऊन येणारा हा जो महिना असतो हा खूप सगळ्यांचा आवडता असतो.
4: आवडता असतो, बरोबर ताई. मला उपवास पण राहते ताई.
3: अच्छा, आपण कोणकोणते उपवास करता?
4: मी सगळेच उपवास करते ताई. श्रावण महिन्यातले श्रावण सोमवार उपवास ठेवते मी. आमचे 3 महिन्याचे जे ग्रंथ चालू आहे ताई आता वर्षवार, त्याच्यातले पण उपवास करते ताई मी.
3: अच्छा
4: ताई, 20 ऑगस्ट रेडिओ स्वतः दिवस आहे ताई.
3: हा.
4: आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला शिंगारे परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात येतो ताई.
3: आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा, कारण हा श्रोता दिवस आहे आणि त्या अनुषंगाने सर्व जगभरातील श्रोता वर्ग एकत्र येऊन श्रोता संमेलन देखील या निमित्ताने भरवत असतात.
4: हो ताई, आमच्या अमरावती रेडिओ श्रोता संघाचे लोक पण चाललेले आहेत ताई.
3: अच्छा.
4: जुलैला तिथं आहे ताई आता श्रोता संमेलन.
3: हो ताई. ताई खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
4: आता ताई रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन निमित्ताने गाणं ऐकायचं आहे ताई. ते मन चित्रपट आहे आणि त्याच्यातलं गाणं आहे ताई हे राखी हे बंधन ऐका.
3: अच्छा, खूप सुंदर गाणं ताई आपण निवडलं. पण हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?

0: मात्र शिंगारे माझा मुलगा आहे सुनील शिंगारे, माझी सून आहे आरती शिंगारे, माझी नातीन आहे लक्ष्मी शिंगारे, सानिध्य शिंगारे, सावित्री शिंगारे, आमचा समस्त शिंगारे परिवार काही अमरावतीचे आहे. श्याम चिते, हिरामनजी शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर भोम, सिद्धार्थ गोंडाने, हिरामन शिराडे, रामहरी भाऊ लोखंडे, अरुण टेलर आहे काही, सतीश मेश्राम, मलिक टेलर आहे काही, प्रमोद काळे, किशोर गनवानी. आणि हे जर गाणं ऐकत असाल तर इथे मला खूप छान वाटत आहे.
1: नक्कीच आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. धन्यवाद ताई आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल.

0: हॅलो, स्वर तुम्हा त्या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: किरतराव मोजरी, रवींद्र तायडे बोलतो मॅडम.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: मी शेती.
0: अच्छा, किती वर्षापासून करताय सर आपण शेती?
1: 15-20 वर्षापासून.
0: आता सध्या शेतीमध्ये आपल्या काय काय आहे?
1: पराटी तूर.
0: अच्छा, सध्याचं वातावरण काय म्हणते? पावसामुळे पराटीवरती बोंड अळी वगैरे सध्या आलेली आहे की काय?
1: जरासा कोकळा आहे पराटीवर.
0: अच्छा, त्याच्यासाठी आपण काय नियोजन केलं?
1: आता फवारणी करायला ढगाळलेलं वातावरण आहे, पाऊस पाहिजे पण पाणी आलंच नाही ना सध्या.
0: आणि तुरीचं पीक कसं आहे?
1: तुरीच बरं आहे ना.
0: आपल्या गावामध्ये आजूबाजूला काय आहे बघण्यासारखं?
1: काही नाही, आता इथं धरण आहे चालोर या गावात. ह्या धरणापासून तर एकदम ह्या धरणापर्यंत पूर्ण नद आहे, नदीवर बांधव आहे आणि त्याच्यावर वंदित आहे काही लोकांचं.
0: अच्छा, त्याचा फायदा काही होतो?
1: वा होतो ना, एकदम पाणी जर कमी आले तर देतात पाणी.
0: अच्छा, म्हणजे त्या पाण्यामुळे आजूबाजूची जी शेती आहे ती पिकवल्या जाते. तर आपल्या घरी कोण कोण आहे?
1: मी, माझी बहीण आहे, माझे दोन मुलं राजदीप तायडे, आकाश तायडे, बहीण देवी किशन इंगळे, एक नात आहे आमची जान्हवी.
0: सर, आपल्याला अच्छा ह्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय?
1: देगा भीम गीत.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग, सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: हेलो, नमस्कार।
2: हाँ नमस्कार ताई।
1: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
2: मी संत पुंडलिक महाराज श्रोता संघ गोरेगा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, इथून बोलतोय, दीपक बोईकोडे।
1: अच्छा, काय करता सर आपण?
2: मी तुर्तास तरी शेती हा व्यवसाय माझा, आणि सोबत फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचा पण एक छोटासा बिझनेस।
1: अच्छा, हा बिझनेस आपण कधीपासून करताय?
2: माझा मुलगा करतो आणि मी शेती करतो सोबत सोबत, 4-5 वर्ष झालेले आहे मला।
1: अच्छा सर, शेतीला पूरक व्यवसाय असावं असं आपल्याला का वाटलं?
2: पूर्वी मी फक्त शेतीवर अवलंबून असायचो आणि निसर्ग हा साथ देत नव्हता वेळेला, तर थोडी आर्थिक अडचण भासायची। पण नंतर ज्यावेळेस पासून मी हा छोटासा व्यवसाय चालू केला, त्यावेळेस पासून कुटुंबाला हातभार लागत गेला आणि माझा विकास होत गेला।
1: अच्छा सर, शेतीला पूरक व्यवसाय असणं खूप गरजेचं आहे हे आपल्याला जसं जाणवलं, तर सर इतर

0: शेतकऱ्यांना नक्की जाणवत असेल. तर या उद्योगाची सुरुवात करत असताना आपण मार्गदर्शन कोणाकडून घेतलं, कशा पद्धतीने सुरुवात केली आणि हा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला आर्थिक खर्च किती आला?
1: छान. मी सुरुवातला हा व्यवसाय म्हणजे माझ्या शेतात जो भाजीपाला निघत होता तो भाजीपाला आम्ही विक्री करायला न्यायचो मुलगा.
0: अच्छा.
1: तर त्याच्यातून थोडीफार मिळकत मिळायची. नंतर आम्ही तो व्यवसाय वाढवत राहतो आणि आम्हाला फायदा होत राहिला.
0: अच्छा. म्हणजे आपल्या शेतातले जे काही पदार्थ आहेत बाजारपेठेत विक्री न करता स्वतः त्याचं पॅकेजिंग लेबलिंग करून विकण्याचा प्रयत्न आपण केला आणि चांगलं उत्पादन आपल्याला त्याच्यामधून मिळत आहे.
1: हो हो. आता माझ्या शेतामध्ये पालक लावलेला होता मी.
0: अच्छा.
1: हिरवा कांदा लावलेला होता. काशीफळ पण एक एकदा लावलेलं
0: आहे. अच्छा. सर हे जे आहे हे सगळे पदार्थ सेंद्रिय पद्धतीने आपण पिकवले आहेत की रासायनिक पद्धतीने?
1: नाही, याच्यावर कमीत कमी फवारणी केलेली आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे निंबोडी अर्काचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे.
0: अच्छा. म्हणजे सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केला आहात.
1: हो.
0: खूप छान वाटलं सर की आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताच आहात पण शेतीच्या माध्यमातून आपण इतरही लोकांच्या तब्येतीची काळजी घेऊन सेंद्रिय पद्धतीने शेती करून आपण आपलं उत्पन्न वाढवत आहात. फक्त शेती हाच व्यवसाय न ठेवता त्याला पूरक व्यवसायाची जोड देऊन आपल्या स्वतःच्या उत्पन्नातही आपण भर घालत आहात. खूप छान वाटलं सर.
1: आता तुम्ही जे कार्यक्रम असतात किसान वाणी अंतर्गत ते पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
0: नक्की सर. आमचा ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम असतो त्याच्या माध्यमातून आम्ही शेतीच्या संदर्भातली काही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सायंकाळी आमचा 7:30 वाजता किसान वाणी हा कार्यक्रम असतो प्रायोजित कार्यक्रम. तो देखील आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असतो.
1: आणि जो आकाशवाणी अमरावतीचा जो कार्यक्रम झाला होता तुर्तास नमस्कार अमरावती हा कार्यक्रम मला पण आवडतो.
0: अच्छा. धन्यवाद सर. आमचा नक्कीच प्रयत्न असतो की विविध क्षेत्रातल्या माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात आणि त्या माहितीचा उपयोग सगळ्या श्रोत्या वर्गांना होण्यात यावा. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला सुशीला चित्रपटातील एक गीत ऐकायचं, जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलणार आहे. आणि हे गीत ऐकताना एक स्फूर्ती निर्माण होते आणि आज सर्व संकटावर मात करून मानवाने नियमितपणे आपले चांगले कर्म करून आपले जीवन नियमित भक्तिमय करून आनंदित जगण्याचा संदेश देणारे गीत मला खूप खूप आवडतं.
0: नक्की सर. असेच आनंदमयी आणि स्फूर्ती देणारे जेव्हा आपण गीत ऐकतो तेव्हा आपल्या जीवनाला स्फूर्ती येते आणि आनंदाने आपण आपलं जीवन जगण्यासाठी नक्कीच या गीतांचा आपल्याला अनुभव मिळतो, है ना?
1: हो नक्कीच. आणि या गीताला माझे काही परिवारातील सदस्य ऐकू इच्छितात. नम्रता डोईपुढे, प्रथमेश डोईपुढे आणि शिवानी खेळकर अमरावती येतो.
0: खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.
2: विचार खोटा आचार खोटा

0: नाम है प्यारे।
1: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
2: नमस्ते ताई।
1: नमस्ते।
2: खोला फ्रिगे टक्केवले फ्लॅट अमरावती। माझं नाव अरविंद शिरस्का।
1: अच्छा, काय करता सर आपण?
2: ताई मी कीबोर्ड प्ले करतोय।
1: सर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
2: आता श्रावण मास चालू आहे की नाही, त्यानिमित्तानं मग दिलंच चालेल। या गीताला ऐकण्याकरता सुमंती शिरस्कार, संध्या शिरस्कार, अरविंद शिरस्कार, अवधुतराज शाहकर, रंजना शाहकर, गायत्री शाहकर, चैतन्य शाहकर, मानसी लोखंडी, ज्योती।
1: खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून। आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत।

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी मुक्काम पोस्ट करा जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: कसे आहात सर?
1: आम्ही एकदम छान, तुम्ही कसे आहात?
0: मी पण एकदम छान आहे सर.
1: आपला अमरावती परिवार?
0: अमरावती परिवार पण खूप छान आहे.
1: चांगली गोष्ट आहे.
0: नक्कीच सर. सध्या आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, विविध सणांची रेलचेल सुरू झालेली आहे, तर काय सांगाल आपण श्रावण महिन्याविषयी?
1: श्रावण महिन्यात कसं आता पूर्ण महिना आपला उपवासाचा असतो ना सर. आणि श्रावण महिन्यामध्ये कुठलेही मांसाहारी लोक करत नाही, केले पण नाही पाहिजे. श्रावण महिना आपला पवित्र सण मानला जातो संपूर्ण भारतामध्ये.
0: अगदी बरोबर.
1: पाऊस पण पडत असतो आणि ऊन पावसाचा खेळ चालू असतो श्रावण माशी हर्षमानाची जवळ जाते चोईकडे.
0: ही आपल्याला कविता देखील शाळेमध्ये होती. आणि श्रावण महिन्यामध्ये जे सण उत्सव येतात त्यांनी लहान मुलांपासून ते वृद्ध वयापर्यंतच्या लोकांना एकदम आनंदित आणि आनंदमय वातावरण करून टाकलेलं असतं.
1: आपल्या अमरावतीमध्ये वातावरण काय पावसाचं?
0: आभाळ आहे सध्या, थोड्याफार सरी आलेल्या आहेत पावसाच्या आणि थंड गारमय वातावरण सध्या अमरावतीचं आहे झालेलं.
1: आमच्याकडे काय झालंय, एक दिवस असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे.
0: अच्छा,
1: त्यामुळे वातावरण पण छान आहे, पिकांना पण पोषक वातावरण आहे.
0: सर, अमरावती पासून जवळ चिखलदरा आहे, चिखलदऱ्याचं जे वातावरण आहे ते सध्या खूप छान आहे आणि भरपूरसे जे लोक आहेत ते निसर्गमय रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी चिखलदरा इथे जात आहेत. तर आपल्या इथे असं काही आहे का जे थंडगार हवेचं वातावरण असलेलं निसर्गरम्य असं स्थळ आहे?
1: आमच्याकडे कोयनानगरला आहे, नवजाला ओदर्ड म्हणून धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी लोक जात असतात. आमच्याकडे भरपूर धबधबे आहेत कारण आमचा जरा कोकण पट्टा पडतो ना.
0: अच्छा.
1: जवळजवळ 10-15-20 किलोमीटर असे धबधबे वाहत असतात सारखे, निसर्गरम्य वातावरण दिसतं.
0: आणि हा श्रावण महिना म्हटलं की सरी असतात हलक्याशा आणि पाणी त्याच्यामध्ये या निसर्गाचा आनंद घेत असताना खूप निसर्गरम्य वातावरणात सगळेच लोक फिरण्याकरता जात असतात, तर अशा वेळेस आपण काय काळजी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं?
1: जास्त प्रवाह असल्यानंतर त्या प्रवाहात धबधब्याला जाऊ नये आणि जास्त पुढे पण जाऊ नये कारण डोंगराच्या वरून एखादी दरड कोसळण्याची शक्यता असते किंवा एखादा दगड सुद्धा पावसानं निष्ठळ सगळ्या लागतो ना.

0: सुद्धा पडू शकतो आपल्या अंगावर. पण काळजी घेत आणि पाय पण कसं राहणार.
1: हो नक्कीच, म्हणून आपण आपली स्वतःची काळजी घेऊनच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद आपण घ्यायला हवा. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
0: पृथ्वीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ राणी.
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
0: सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद.
1: नक्की सर.
0: आमचे मित्र नारायण पाटीलजी, पेशार शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील सारुकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, सुनील शिंदेजी, रामभाव सर्वदेजी, या सर्वांच्या पत्रांची नावात जोडून
1: आपणही या गाण्याचा आनंद घ्या. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. धन्यवाद सर आपण आम्हाला कॉल केलात त्याबद्दल.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: हॅलो मॅडम, मी अमरावती जिल्ह्यातून पत्रोड मधूनच बोलतेय.
0: हा बोला.
1: बऱ्याच दिवसांनी माझा फोन लागला, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय.
0: नक्कीच, आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आपलं नाव काय ताई?
1: मॅडम माझं नाव कुमारी सुषमा मेश्रेव. तुम्ही स्नेहलताई बोलताय ना?
0: हो.
1: याआधी माझा फोन लागला होता तेव्हा तुम्हीच होतात, आणि मला पण तुमचा आवाज ऐकून छान वाटला. आणि पहिल्यांदा मी तुमच्याशी बोलली होती, त्यानंतर तुमचा आवाज माझ्या लक्षात राहिला की आम्हाला ब्लाइंड लोकांना आवाजावरून ओळखायची सवय असते मॅडम.
0: हो नक्कीच, आणि ते म्हणतात ना की आवाजावरून आमची ओळख होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि त्यातल्या त्यात तुम्ही आमची आवाज सगळ्यांची ओळखता. आणि विशेष म्हणजे तुम्ही पहिल्यांदा माझा जेव्हा आवाज ऐकला, त्याच्यानंतर आज दुसऱ्यांदा आपलं बोलणं होत आहे, आणि दुसऱ्यांदा बोलत असताना माझा आवाज ओळखून माझं नाव आपण ओळखलं. खरंच खूप छान वाटलं ताई की माझा आवाज तुमच्या लक्षात राहिला.
1: आणि असंच वारंवार लक्षात पण राहील, आणि त्यामुळे कसं आपली मैत्री होते.
0: नक्कीच ताई, आणि मैत्रीचं हे जे नातं असतं हे अतिशय खूप सुंदर असं असतं. काय वाटतं तुम्हाला मैत्रीविषयी?
1: मैत्री म्हणजे एक जिव्हाळा असतो मॅडम, आणि जी कुठलीही गोष्ट आपण कोणाजवळ शेअर करू शकत नाही ती फक्त जिवलग मैत्रिणीजवळ शेअर करू शकतो.
0: अगदी बरोबर, कारण मैत्री हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही वेगळं असतं. मनातल्या गोष्टी जे कोणालाही आई वडील असो, बहीण

0: असो, ज्यांना सांगता येत नाही अशा गोष्टी मैत्रिणीशी आपण नक्की शेअर करू शकतो. मैत्री ही आपल्याला सुख दुःखात प्रत्येक ठिकाणी सतत सोबत असते आणि अशी एक जीवलग मैत्री आपल्या आयुष्यात नक्कीच असायला हवी. आपल्या आयुष्यात आहे अशी एखादी मैत्रीण?
1: हो, माझ्या आयुष्यात आहे ना अशी मैत्रीण. सती बोराळे आहे, आमच्या मनीषाताई सगळेकर आहे पुण्यातल्या, अमरावतीतली सुवर्ण काळे आहे, संध्या भगत आहे अमरावती मधून.
0: अरे वा, चला म्हणजे तुम्हाला छान मैत्रिणी आहे असं म्हणता येईल.
1: आणि पहिल्यांदा जेव्हा मला कविता सुचली होती ती माझी कविता मैत्रीवरचीच होती.
0: अरे वा, तुम्हाला आठवते तुमची ती कविता मैत्रीवरची?
1: हो, मला आठवते माझी ती मैत्रीवरची कविता.
0: म्हणून दाखवता येईल तुम्हाला?
1: चालेल ना,
0: नक्की. आम्हालाही ऐकायला आवडेल ती कविता.
1: मलाही तुमच्या समोर सादर करायला आवडेल मॅडम.
0: नक्कीच.
1: आई ना वडील भाऊ ना बहीण, आई ना वडील भाऊ ना बहीण, हे देवांनी निर्माण केलेल्या नात्यांनी विणलेलं एक जाळ असतं. शेवटी कोणी कोणाचं नसतं, छोटी कोणी कोणाचं नसतं. आपलं मन तरी कुठे आपलं असतं, आपलं मन तरी कुठे आपलं असतं. मैत्रीच्या नात्याखाली स्नेहबंधनात कुठेतरी गुंतलेलं असतं. बरेचदा तिची मला खूप काळजी वाटते, बरेचदा तिची मला खूप काळजी वाटते. मनातल्या मनात मी कटू शब्द बोलते, तेच तिच्या मनाला कुठेतरी खटकतं, तेच तिच्या मनाला कुठेतरी खटकतं. म्हणून तिचं माझं सारखं भिन असतं. तिच्या वाचून तरी मला कुठे करमतं. एक दिवस माझ्या भावना तिलाही करतील, एक दिवस माझ्या भावना तिलाही करतील. पण तेव्हा होईल माझ्याच जीवनाचं असतं. शेवटी कोणी कोणाचं नसतं, शेवटी कोणी कोणाचं नसतं.
0: खरंच खूप सुंदर ताई कविता आपण म्हणून दाखवलीत. ते म्हणतात ना, मैत्री ते नाही, मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओळखतात. आणि आपले डोळे जे आहेत हे आपल्या डोळ्यातून मैत्री जेव्हा ओळखून घेते की आपल्याला काय होत आहे काय नाही होत आहे, आपल्या मनातल्या भावना जेव्हा एक दुसरी सखी ओळखते तेव्हाच मैत्रीचं नातं अजून खुलत जाते आणि विश्वासही आपला वाढत जातो. छान वाटलं ताई आपली कविता ऐकून. अशा सुंदर सुंदर कविता आपण नेहमी करत जा आणि आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकवायचा. आजच्या या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: श्रावण चालू आहे म्हणून मला गाणं ऐकायचं होतं, झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात.
0: खूप सुंदर गाणं ताई आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी आई पुष्पलता म्हेश्रे, माझा भाऊ आहे ऍडव्होकेट श्रीकांत म्हेश्रे, माझ्या दोन बहिणी आहेत वैशाली म्हेश्रे, लीना म्हेश्रे, माझे भाचे आहेत दक्ष, आराध्य आणि निशंक, समस्त म्हेश्रे परिवार.
0: नक्कीच, चला ताई आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. खूप छान वाटलं ताई आपल्याशी बोलून. धन्यवाद.
1: हा धन्यवाद ताई, मला पण छान वाटलं.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय.
1: नमस्ते ताई.
0: हा नमस्ते, कुठून बोलताय सर आपण?
1: मी तुकोजी महाराजच्या गावातून बोलतो मॅडम.
0: हा,
1: माझं नाव संतोष भाऊ नामदेवराव धर्माळे.
0: सर काय करता आपण?
1: मी शेतकरी आहे.
0: अच्छा, किती वर्षापासून शेती करता?
1: मी जवळजवळ 2000 पासून करत आहे.
0: आपण शेती करत असताना कुठल्या पद्धतीची शेती करता?
1: मी हिवाळी पावसाळी दोन शेती करतो, गहू कांदा.
0: अच्छा, म्हणजे ओलीत आपण करता तर?
1: आता कापूस आणि तूर आहे.
0: सर सध्या कापूस आणि तुरीचं कसं आहे पीक?
1: ठीक आहे. आता कापूस आणि तूर पाणी याची वाट पाहत आहे, पाणी आलं तर पीक येईल घरी.
0: अच्छा, सध्या काही इडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आहे का?
1: इडींचा प्रादुर्भाव आहे.
0: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं?
1: फवारे दिले तन्नाशकाचे आणि युरिया दिला 20-0-13 दिलं, हळद दवरणी फवारणी.
0: सर आधुनिक तंत्रज्ञान, आता सध्या AIचं युग आलेलं आहे, तर त्या संदर्भात काही आपण आधुनिक पद्धतीचा वापर आपल्या शेतीमध्ये करताय?
1: करतो ना मॅडम, एनर्जीचा वापर करतो AI नुसार आणि ब्रिलियन्सीचा वापर करतो. AI मध्ये शेतकरी AIचा वापर करत आहे.
0: सर मला हे सांगा की आपण सध्या ज्या गावात राहतात तर त्या गावाचं काही विशेष आपल्याला सांगता येईल?
1: माझ्या गावात तुकडोजी महाराजांचं जन्म मंदिर आहे आणि कर्मभूमी मोजरी ते जन्मभूमी. दरवर्षी आमच्या इथे तुकडोजी महाराजांची यात्रा भरते. मोजरीवरून भरपूर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. चांगल्या उत्साहात आम्ही तुकडोजी महाराज जयंती साजरी करतो, पुण्यतिथी.
0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी खूप काही देव केलेला आहे. सर आपण मोजरी या गावचे रहिवासी आहात आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण राहत आहात आणि त्यांच्याविषयीची माहिती आपण दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद.
1: आता मॅडम, आपले ऑक्टोबर महिन्यामध्ये आमच्या इथे पुण्यतिथी आहे ना तुकडोजी महाराजांची, मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होती. तुमच्या इकडची टीम आली तर आमच्या इथे यावं.
0: नक्कीच येण्याचा प्रयत्न आपल्या इथे करू.
1: आम्हाला आनंद होईल मॅडम, आमच्याकडून होईल ते आम्ही आमच्या परीने आम्ही तुमची सेवा करू.
0: सर खर तर सेवा आपल्याला कोणाची करायची नसते, आपले जे सगळेजण आहेत त्यांची सगळ्यांची सेवा आपल्याला करायची असते. आणि आम्ही पण तिथे येऊन जर तुमच्या सगळ्या श्रोता वर्गांशी जुळलो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं आहेत, त्यांचे विचार आहेत, हे जर आम्हाला तुमच्या माध्यमातून इतरही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याची सेवा देखील आम्हाला करता येऊ शकते, ते नक्कीच करण्याचा प्रयत्न आम्ही सर करू. गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: माझ्यासमोर माझी मिसेस आहे.
0: अच्छा, या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मॅडम मला साथ साथ रहना मेरी सारी जिंदगी, मिथुन चक्रवर्ती आणि मीनाक्षीचा पिक्चर आहे. साथ साथ रहना मेरी सारी जिंदगी.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: राजेश केळकर बोलतोय मॅडम. गाणं ऐकायचं होतं मॅडम मला.
0: सर, नक्कीच आपण गाणं ऐकणार आहोत, पण मला त्यापूर्वी सांगा आपण काय करता?
1: काय नाही मॅडम, शहरामध्ये ड्युटी करतो मॅडम.
0: कुठली ड्युटी करता?
1: ऑपरेटरची.
0: अच्छा,
1: मला गाणं ऐकायचं होतं, हरे राम हरे कृष्णाचं.
0: नक्कीच आम्ही आपल्याला हे गाणं ऐकू, पण हे गाणं ऐकण्या पाठीमागचा आपला काही उद्देश होता?
1: मी मॅडम माझ्या बहिणीचं नाव घेऊ शकतो का मॅडम?
0: हो हो, नक्की सर.
1: ममता इंद्रे परतवर राहते माझी बहीण, बाली शिरसाट आहे नागपूरला राहते माझी बहीण.
0: अच्छा, म्हणजे बहिणींसाठी हे गाणं डेडिकेट आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: हो मॅडम.
0: तुम्ही आता बहिणीवरती हे गाणं निवडलेलं आहे, तर बहीण भावाचं जे नातं असतं त्या नात्याविषयी आपण काय सांगाल?
1: आता रक्षाबंधन वगैरे आहे ना मॅडम.
0: कशी असते बहीण?
1: माझी दोघे बहिणी लाखात एक आहे मॅडम.
0: अच्छा.
1: खूपच माझ्या बहिणी चांगल्या आहे मॅडम.
0: म्हणतात ना की मायेचं साजूक तूप आणि आईचं दुसरं रूप, काळजी रूपी धाव प्रेमळ तिची हाक, कधी बाचाबाची ढाल कधी मायेची उबदार शाल, ती असते मोठी बहीण आणि लहान बहीण, है ना? कधी मन धरणारी असते तर कधी कान धरणारी असते, कधी हक्काने रागवणारी असते तर कधी

0: मॅडम
1: कशी असते बहीण?
0: माझी दोघे बहिणी लाखात येत आहे मॅडम.
1: अच्छा.
0: खूपच माझ्या बहिणी चांगल्या आहे मॅडम.
1: म्हणतात ना की मायेचं साजूक तूप आणि आईचं दुसरं रूप, काळजी रूपी धाव प्रेमळ तिची हाक, कधी बाचाबाची ढाल कधी मायेची उबदार शाल, ती असते मोठी बहीण आणि लहान बहीण, है ना. कधी मन धरणारी असते तर कधी कान धरणारी असते, कधी हक्काने रागवणारी असते तर कधी लाडाने जवळ घेणारी असते. खूप छान वाटलं सर की त्या अनुषंगाने आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये गीत निवडलं आहे.
0: फुलो का तारो का मेरी बहना है एक हजारों में.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, आपलं नाव सर?
1: बुलढाणा इस्लामपूर येथून सहदेव दामोदर बोलतो मॅडम.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: शेती करतो मॅडम.
0: अच्छा, किती वर्षापासून शेती करता हा सर?
1: आता बचपनापासूनच शेती चालू आहे आमची.
0: अच्छा, म्हणजे आई वडील जेव्हापासून शेतीत काम करायचे तेव्हा?
1: आई वडील आता सध्या हयात नाही.
0: आता सध्या शेतीमध्ये काय आहे आपल्या?
1: सध्या सोयाबीन आणि मका दोन्ही पीक 3 महिन्याचे आहेत.
0: त्याचं पीक सध्या कसं आहे मग?
1: सध्या पिकाची परिस्थिती चांगली आहे आणि आता आमचे मित्र मंडळी आहेत, सर्व मित्र मंडळी आमची भिलाई येथे जे स्वतः संमेलन आहे ना तिथं निघाले आहेत.
0: अच्छा,
1: सर्व मंडळी इथं ट्रेन मध्येच आहेत.
0: सर, आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला नगीना या चित्रपटातील मोहम्मद अजीज यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. गीताचे बोल आहेत, आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: साडेगाव जिल्हा परभणी, गोपाळ महातकर.
0: काय करता सर आपण?
1: शेती.
0: किती वर्षापासून करता आहात?
1: 5 एकर.
0: कशा पद्धतीची शेती करताय? सध्या काय आहे आपल्या शेतात?
1: हळद आहे, कापूस आहे.
0: हळद या पिकाचं उत्पादन किती दिवसापर्यंत घेतायचं?
1: 10 महिने लागतात त्याला.
0: मग त्याच्यानंतर आपण त्याची विक्री कशा पद्धतीने करता?
1: विक्री त्याला शिजवून वाळवून त्याला पॉलिश करून मग बाजारात विकायला.
0: अच्छा, मग त्याच्यावर काही प्रोसेसिंग वगैरे करून आपण काही त्याचे पदार्थ वगैरे तयार करता?
1: नाही, पदार्थ वगैरे काही नाही, तसेच हळद शिजवून विकतो.
0: सर, आपला आवडता छंद कोणता आहे?
1: आवडता छंद होईल गाणे ऐकिने.
0: कुठल्या पद्धतीचे गाणे ऐकायला आवडतात?
1: सर्वच आवडतात, नवे जुने.
0: तुमच्या सगळ्यात आवडीचं गाणं कुठलं?
1: दिलवाले मधलं 7 जन्म ऐकायला, म्हणजे म्हणायला थोडं आपण तेवढं हे नाही ना, आवाज नाही.
0: नाही असं नसतं सर, आपला आवाज जरी चांगला नसेल तरी आपल्याला कुठे ना कुठेतरी जे गाणं आवडतं ते आपण नक्कीच गुणगुणतो. त्याच्यातले 2-4 शब्द का होईना? आवाज जरी चांगला नसेल तरी शब्द लयांमध्ये आपण गायली की ते ऐकायलाही खूप छान वाटतं.
1: हो ना.
0: तर म्हणता येईल तुम्हाला एखादं असं कडवं, एखादं ओळ?
2: सुन मेरी सहजादी, मैं हूं तेरा सहजादा, चाहूंगा सनम तुझको.
0: गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय.
1: सरोज कॉलनी अमरावती येथून विनोद ठाकरे बोलतो मॅडम.
0: हा बोला सर.
1: बस मजेत आहे मॅडम.
0: काय करता सर आपण?
1: आम्ही प्रेस गॅरेजी वसुलीचं काम करतो. प्रेस मधलं
0: सर, मला हे सांगा की जेव्हा आपण जाहिरात कुठली पण घेत असतो तर ती जाहिरात घेत असताना त्याचे दर असतात किंवा आपण संपर्क लोकांशी कशा पद्धतीने साधता?
1: संपर्क म्हटलं म्हणजे हे गव्हर्नमेंटचे ऍड भेटतात. जसं आता कोणता कार्यक्रम असला काही त्याच्या पी आर ओ जे असतात जनसंपर्क अधिकारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जाहिरात घेतो आम्ही.
0: अच्छा,
1: नंतर बिल सबमिट करून वसुली करतो.
0: आपला आवडता छंद कुठला आहे सर?
1: आवडता छंद म्हणजे गाणे ऐकतो मी. एटीएम जास्त ऐकतो किंवा न्यूज पेपर वाचत असतो.
0: युवा पिढी जी आहे ती वाचन खूप कमी पद्धतीने करते आहे, तर काय सांगाल तुम्ही वाचना संदर्भात?
1: वाचनाचा छंद म्हणजे इकडे तिकडे गोष्टी मालूम होतात मॅडम, घडामोडी मालूम होतात बाहेरच्या, त्याच्यामुळे मी न्यूज पेपर आठवणी वाचतो. न्यूज पेपर वाचण्याची आवड
0: म्हणजे नक्कीच आपण श्रोत्यांना सांगू शकतो की वाचाल तरच वाचाल. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला मॅडम क्रोधी पिक्चर मध्ये ऐकायचंय.
0: हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: माझे वडील महादेवराव ठाकरे आणि माझी आई आहे सौ चंद्रकला ठाकरे, त्याच्यानंतर लहान भाऊ योगेश ठाकरे, त्यांची पत्नी आहे सौ जयश्री ठाकरे आणि त्यांचे दोन मुलं आहे भाव ठाकरे आणि जयेश ठाकरे, त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाच्या दोन मुली आहे निकिता सुभाष ठाकरे, रिंकिता सुभाष ठाकरे आणि माझ्या पत्नीचं नाव स्वाती विनोद ठाकरे. मला दोन मुख्य मॅडम, मोठ्या मुलीचं नाव दिव्यानी विनोद ठाकरे आणि लहान मुलगी आहे पूनम विनोद ठाकरे. आता माझा महाजभाऊ आहे आश्विन कुशवराव भुया राहणार हमालपुर अमरावती, यांना सुद्धा कृती या चित्रपटाची गीत ऐकायचं मॅडम.
0: सर आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.

0: हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. नमस्कार, कुठून बोलताय?
1: मी पुलगावहून सुनील पेंदाम बोलत आहे.
0: सर, आपण आमचे कार्यक्रम कधीपासून ऐकता?
1: मला तर 20-25 वर्ष झाले.
0: आमचे कार्यक्रम कसे वाटतात आपल्याला?
1: कार्यक्रम चांगले आहेत,
0: म्हणजे आमचे सगळे कार्यक्रम आपल्याला आवडतात. तर
1: जी जी जी
0: सर, आपल्याला कशाचा छंद आहे?
1: गाणे ऐकतो मी, जुने गाणे.
0: नवीन गाण्यांविषयी काय सांगाल आपण?
1: नाही नाही, नवीन गाण्यामध्ये जे म्युझिक आहे ते 2-3 दिवस राहतो आणि मग पताच नाही चालत कोणता गाणा कुठून आला आणि कुठं गेला. जुन्या गाण्याचे जे संगीत आहे, स्टोरी आहे, ते गाणे मनाला बिलकुल लागून जाते असे गाणे राहते.
0: नक्कीच जुने गाणे हे मनाला स्पर्शून जाणारे आहेत. नवीनही गाणे असे काही आहेत जे मनाला स्पर्शून जातात, पण आधुनिक युगाच्या जे म्युझिक आहे त्या म्युझिकमुळे

0: ते शब्द कुठेतरी दबले जातात.
1: हो हो. आणि हे संगीत असं आहे मॅडम का जे तब्येत वगैरे हे राहिली तर संगीत मुळे चांगली होऊन जाते.
0: अगदी बरोबर. सध्या संगीत थेरपी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला डॉक्टर लोक राबवताना दिसून येतात. संगीताच्या माध्यमातून आपलं आरोग्य देखील आपण सुदृढ करू शकतो. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: फिल्मचं नाव आहे जवार भाटा. गाण्याचे बोल आहे दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ.
0: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं.
1: हे गाणं धर्मेंद्र सायरा बानोर आहे.
0: हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी पेंदाम आणि श्रिया पेंदाम.
0: अच्छा. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानस हे गीत.

नफरत को दूर हटाओ और सबको

0: हॅलो,
1: हॅलो,
0: स्वर समता कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
1: मी राजेंद्र पकेरा, नांद्रे मुक्काम पोस्ट, पिंपळनेर तालुका, साक्री जिल्हा, धुळे येथून बोलतोय मॅडम.
0: बोला सर, कसे आहात?
1: अगदी छान आहे
0: सर. काय करता आपण?
1: मी मिस्टर आहे मॅडम, परिचारचं काम करतो गावात.
0: अच्छा,
1: हो.
0: आतापर्यंत किती घरांची काम आपण केली आहेत?
1: आता लाकडी काम जवळजवळ संपली आहेत, पण जुनी पुराणी जे आहे ते त्यांची काम चालू आहेत. त्याच्यानंतर मग थोडंफार मधून फर्निचर आलं ते करावं लागतं. पूर्वी सारखे आता लाकडी इमारतीचे काम कोणी करत नाही, लाकूड भयंकर महाग आहे.
0: हो बरोबर, पण जे आपण म्हणतो ना, फर्निचरनी जे घराला सुंदरपणता येते ते लाकडी फर्निचर मुळेच येते, है ना?
1: बरोबर.
0: पण त्याच्यामध्ये जी आकर्षकता आहे, ज्याच्यामध्ये जिवंत करण्याची जी कला आहे, ती तुमच्या सारख्याच हातामध्ये आहे.
1: अगदी बरोबर.
0: तर ती कला कुसर करताना कशा पद्धतीने करता?
1: आम्ही काही सागवान लाकडावर जास्त काम चालू असं, पण आता लाकडाचा कमी भाव जास्त वाटल्यामुळे आता कुणी एवढं करत नाही. कारागिरी पाहिजे तेवढी नाहीये सागवानी लाकडामध्ये. आता जवळजवळ कुणी रेडीमेडच घेत फर्निचर वगैरे.
0: अच्छा सर, पण तरी मला तुम्ही हे सांगा की आता आपण इतक्या वर्षापासून कारागिरी करत आहात, तर ही जी लाकडावरती कारागिरी असते ती ही सर्वसाधारणतः कुठल्या लाकडांवरती केली जाते? जसं आता तुम्ही सांगितलं की सागवानवरती कारागिरी केली जाते, तसंच इतरही कुठले लाकूड आहे ज्याच्यावरती अशा पद्धतीची कारागिरी करता येते?
1: आहेत ना, नागझरी सागवान आहे, त्याच्यानंतर इंडियन साग आहे, पंगारामध्ये काही काम केली जातात. हो, आहेत ना काही सागवानी असं दुसऱ्या प्रकारचे पण लाकडं आहे, त्यांच्यामध्ये पण कारागिरी केली जाते.
0: अच्छा सर, मला एक हा प्रश्न विचारायचा वाटेल की जेव्हा आपण लाकडाची कारागिरी करतो ते जास्त काळ लाकूड टिकण्यासाठी काहीतरी औषध फवारणी आपल्याला काही करावी लागते का, किंवा काही पेंट आपल्याला त्याच्यावरती करणं गरजेचं असतं का? कारण आता आपण बघतो आहे की नवनवीन फर्निचर लोक तयार करतात, तर अशा वेळेस उधळी आहे.

0: वेगवेगळ्या पदार्थाची किडी आहेत असे त्या लाकडाला लागताना आपल्याला दिसतात, तर ते कुठेतरी वाचवण्यासाठी आपण काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
1: आता म्हणजे प्रकार प्रकारच्या पॉलिश वगैरे निघालेली आता नवीन पद्धतीची टच वूड पॉलिश वगैरे चा वापर केला,
0: टच वूडचा जर आपण उपयोग केला
1: त्या तेलाचा पण वापर केला जातो त्याच्यासाठी बचाव होतो त्याच्याने.
0: अच्छा
1: हो, चमक राहते प्रकाशित केली जाते आमच्याकडे.
0: नक्कीच खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय?
1: आज मराठी भावगीत पाहिजे मला, केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर.
0: सर हे गाणं आपल्याला म्हणता येईल?
1: सॉरी मॅडम, गाणं नाही म्हणता येणार, ऐकण्याचा प्रयत्न बाकी मी करतो, ऐकतो आपल्या अमरावती केंद्र मी ऐकतो नेहमी. गीत गुंजन कार्यक्रम आपली पसंत फरमाईच वगैरे.
0: अच्छा खूप छान वाटलं सर आपण आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐक. सर हे गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: माझे मिसेस आहेत संगीता नांद्रे, दोन मुले आहेत, एक मुलगी आहे मला सागर नांद्रे, प्रशांता नांद्रे, भाग्यश्री नांद्रे, मुलीचं लग्न झालंय मॅडम, बस एवढी मुलं.
0: अच्छा धन्यवाद सर आपण आम्हाला कॉल केलात आणि माहिती दिली त्याबद्दल.
1: थँक्यू.

0: श्रोतेहो, श्रावण आला रिमझिम घेऊन हिरवी शाल धरतीला नेसवून मेघ हसले आभाळात थेंब नाचले अंगणात. मेघ म्हणाला धरतीला कशी ग दिसते आज. धरती म्हणाली हसून तुझ्या सरींनी खुलला साज. पाऊस म्हणाला शेतकऱ्याला सांग काय देऊ तुला. शेतकरी म्हणाला हसून भरभरून पीक दे माझ्या शिवाराला. नदी म्हणाली डोंगराला तुझ्या खुशीतून आले मी. डोंगर म्हणाला प्रेमाने तूच तर माझी जीवनधारा खरी. झाडे म्हणते वाऱ्याला हळुवार स्पर्श करना. वारा म्हणाला पानांना तुमच्या विना गीत माझे पूर्ण ना. श्रावणाच्या या संवादात निसर्गाचे प्रेम दडले. थेंबा थेंबातून जीवन फुलले आणि मनही कसे हिरवेगार झाले. हो श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमातून आपल्या सर्वांची मने हिरवीगार झाली असतील या श्रावणांच्या सरीसोबत. चला तर मग या शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे. परंतु या स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता सांगू इच्छिते की प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा तपासून घ्या 0721-299-1038. या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत कृपया त्यांनी पुढील 1 महिन्यापर्यंत कॉल करू नयेत. कारण या फोन इन स्वर संवाद कार्यक्रमात नवीनही श्रोत्यांना त्यांच्या आवडीची गाणी आणि मनसोक्त गप्पा आमच्याशी करू द्यात. आता जाता जाता सांगू इच्छिते की स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि गजानन भुसकुडे यांनी. निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. चला तर मग सखीनो पुन्हा भेटूयात या कार्यक्रमात याच वेळी नवीन फोन सह आणि नवीन गीतांसह. तोवर नमस्कार.
1: फोन कार्यक्रम स्वर संवाद.

आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू। स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु। स्वर संवाद, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद।

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. दुपारचे 12 वाजतात आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक

0: मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खर तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
1: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडण घडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
0: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मतानी समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
1: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना. पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
0: आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
1: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे?
0: तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात, की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ऍप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयम आणि त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीनी नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
1: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
0: बरोबर.
1: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी

0: परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळात वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
1: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झालेत. की याला WHO नी एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर, की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची एक नैसर्गिक दिशा आहे
0: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
1: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बर, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही, की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे. की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईल मध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ते रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयी सुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाहीये. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा
0: परिस्थितीमध्ये आपतजन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
1: बरोबर.
0: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो, ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आई वडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
0: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं, जसं की बहिरेपण.

0: वेगळा असतो बऱ्याच जणांना. त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात. तुम्ही काय सांगाल?
1: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितके कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे. याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत, काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या. या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा. या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा एक 7-8 तास होते माणसाची त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज एक 40 ते 45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते. तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2 ते 3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेशे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेशे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
0: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
1: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचं मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. सीबीसी, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी या तपासण्याही केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG, 2D इको या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजार

0: बद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल 1 मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल, तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो, तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही, त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पाडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाहीये, तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा, मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं, यांनी थोडं सातत्य टिकून राहतं. तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे, किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं, याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून, तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ती त्यांचे त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली
1: करू शकतील.
0: सामाजिक दुराव्याबद्दल आता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळ जे असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं, की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूम मध्ये हँडल्स बसवायला हवीत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात, की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला, की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती उजं नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे. नक्की.

0: सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
1: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असं नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाहीये.
0: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते. यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी?
1: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे, की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे, आमच्या काळात असं नव्हतं, याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो, आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेने न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं, की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले. त्यामुळे या दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठलंही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं. त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो,
0: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
1: बरोबर,
0: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
1: अगदी
0: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
1: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
0: सर, आजचा हा 21 ऑगस्ट हा जो

0: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
1: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत. त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मतानी फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाहीये, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, की ज्या नातेवाईकांना आपल्या आई वडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्स मध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स ही मिळायला हवी, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाही आहे, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
0: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं? जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
1: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत, तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो, तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
0: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
1: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांच्या शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगावं वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाहीये, तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
0: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषत काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव. किती सुंदर तुमदार माझ्या आठवणीतलं गाव. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जात. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी. पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडा धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची.

मुंबईहून? म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर, आणि विमानानी नको, जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील, आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं? हरकत नाही, जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ, सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूर सारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते, आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला 0 माइलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खर तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला, पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजातकाचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेडेखाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम.

30 एप्रिल 1936 साली या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदि निवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळ आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 साली भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाट पासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं. इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घ काळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे? तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच. तेही सर्वसंमतीनं. कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी. या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. माणगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. माणगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानलं जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व. पण हे छोटंसं वाटणारं माणगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाट पासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून हिंगणघाट पासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्र

संत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथे तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 1/4 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 व्या शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश त्यांचं प्रशासन औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 व्या शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतराने जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस तूर ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगणा आणि हिंगण भेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता दुसरीत असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्वाच्या कापूस बाजारात पेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 मध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. 1900 मध्ये सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाट मध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुला मुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला असं बक्षीस मिळायचं. तेव्हा ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही गट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या.

0: पिळदार कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आउट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आउट करायची. अशी खेळाडू आमच्या टीम मध्ये, म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाट मध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्री खंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर, जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळींनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठ. आत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारण फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणार काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाट मध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमानवाड किंवा मारुतीवाडच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुतीरायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास, भूगोल, प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच, किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तूट, झाली आता ताटा तूट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गाव, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले। सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपल्यापणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली। आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघ भावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं। देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी, याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमता वर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे। भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते। भारताच्या भक्कम वाढीचा आलेख, गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली। गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली। भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत

आहे, मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळं झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाभूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला. त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंड बरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालय, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: को सुनवाया किशोर कुमार लता मंगेशकर की आवाजों में, गुलजार ने इसे लिखा आर डी बर्मन की तर्ज. आप सुन रहे हैं इस वक्त सुरीला सफर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात

एसटीने जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांची व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AC मसीह आणि न्यायमूर्ती KVinod Chandran यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता, त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातमी

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनी मधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषध निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथे आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखणी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगेकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्बिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालय, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात ST जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात जुन्या सोन्याच्या एक्सचेंज

0: 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुणे गाडगीळ आणि सन्स राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:12 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

چلا جائے سپنوں سے آگے کہاں زندگی کیسی ہے بہیلی آئی کبھی تو

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू असेल. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी घट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात, म्हणून यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय महामंडळानं घेतला होता, तो रद्द करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध इथं पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करण्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL हर परिवार का भरोसा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळची 5:04 आणि 7 सेकंद झाली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत, कृपया प्रतीक्षा करा।

0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन करे शोर
0: हाँ जी, अरे झूमे से।

पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली, तू ही तो मेरी जान है जान।

Manta.

0: शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना देखील पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. मुंबईत वरळी इथं आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नागपुरात आयोजित उपक्रमाला आमदार चरणसिंग ठाकूर यांची उपस्थिती होती. यवतमाळमध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा हा संदेश देत मृद आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यात आली. यात 23,800 स्पर्धकांनी सहभाग घेतला. भंडाऱ्यात दसरा मैदानापासून सुरू झालेल्या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जलसंधारण प्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कोरेमोरे आदी उपस्थित होते. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात केली. गोंदियाच्या जयस्तंभ चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. 3 किलोमीटर पायी चालत शिवधाम या ठिकाणी रॅलीची सांगता झाली. गडचिरोलीत इंदिरा गांधी चौकातून आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात केली. पोटेगाव मार्गावरील जिल्हा स्टेडियममध्ये या उपक्रमाचा समारोप झाला. पावसाचं पाणी अडवून जमिनीत जिरवणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि तुषार सिंचनासारख्या उपाययोजनांचा अवलंब करून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा असं आवाहन यावेळी डॉ नरोटे यांनी केलं. अकोल्यात देखील सकाळी 7 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सहभागी नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. नागरिकांमध्ये जलसंधारणाचं महत्व पटवून देण्यासाठी आज अमरावती शहरात देखील महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रम पार पडला. सकाळी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र येत युवकांनी वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी लकी ड्रॉद्वारे 10 सहभागींना पारितोषिकं देण्यात आली. दरम्यान जलसंधारण विषयावरील रील्स तयार करून पाठवण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी AI, रिमोट सेन्सिंग, फील्ड सर्व्हे या संसाधनांचा वापर करून देशातील मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील मातीची गुणवत्ता आणि त्यावर आधारित पिकं घेण्यास भारतीय शेतीला मदत झाली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग आणि नियोजन ब्युरो नागपूरचे संचालक डॉ NG पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. या संस्थेचा 50वा स्थापना दिन रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक डॉ ML जाट उपस्थित राहणार असून फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे महानिदेशक डॉ SK चौधरी हे अध्यक्ष असतील. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग आणि नियोजन ब्युरो ही संस्था मागील 50 वर्षांपासून देशसेवेसाठी समर्पित असून यावर्षी संस्थेनं देशाचा मातीचा मानचिन्ह नकाशा प्रकाशित केलाय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध इथं पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
2: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेश
0: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. राज्यातील निवडक 3 गावांमध्ये पुस्तकांचं गाव हा उपक्रम राबवण्यात येत असून नागपूर विभागातील पहिलं पुस्तकांचं गाव होण्याचा मान नवेगाव बांधला मिळालाय. महावितरणच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर अर्थात स्मार्ट योजनेअंतर्गत

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प खर्चात 1 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानामुळे लाभार्थ्यांना केवळ 2500 ते 10000 रुपयांपर्यंत हिस्सा भरावा लागणार असून पुढील सुमारे 25 वर्ष मोफत वीज मिळण्यास मदत होणार आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 725 ग्राहकांना अंदाजपत्रक देण्यात आलं असून 78 ग्राहकांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जात आहे. अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमावर फिरती आहे. ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलंय. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9:30 सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंड बरोबर झालेल्या फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. पावसानं अनेक दिवसांची उघडीप दिल्यानंतर आज नागपुरात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. आगामी काही तासांमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या पारडसिंगा इथं लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीनं आयोजित 4 दिवसीय एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाला काल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गात सुमारे 1500 शिक्षक आणि पर्यवेक्षक सहभागी झाले आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं भारताचं आवाहन. शेती कामासाठी माती मुरमावर रॉयल्टी लागणार नसल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. माती आणि पाणी संवर्धन जनजागृतीसाठी महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध इथं पुस्तकांचं गाव उपक्रमाचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रति किलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्या साठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महा-CSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात, त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. CSR साठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसन मधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर

दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमताने हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी ST एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात. त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी ST महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात चाकरी रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बालरुग्ण

लयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आभार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाची माहिती घेणार आहोत. या विषयाचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्याकडे पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर कपिल विजयराव सुशीर हे आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवातीला सरांचं आपण स्वागत करूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपल्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर आता आपण असं बघतोय की अडसाली ऊसाचा आता हंगाम सुरू होतोय शेतकऱ्यांची त्यासाठीची लगबग सुरू होतीये. पाऊस थोडा आता थांबलेला आहे तरीही आपण एक तयारीत आहोत सर्वजण. तर पहिल्यांदा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं जे पिकाचं महत्व आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
2: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र साखर उद्योगाचे आतापर्यंतची जी प्रगती पाहिली तर असे दिसते की 1993-94 साली महाराष्ट्राचा साखर उतारा हा 11.13% पर्यंत होता. परंतु यानंतर महाराष्ट्र राज्याकरिता कोशी 671 कोश 80-32 या जाती लागवडी खाली आल्या आणि त्यानंतर 5 वर्षांमध्ये म्हणजे साधारण 2000 ते 2001 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा हा साधारण 11.63% पोहोचला. याचे मुख्य जर आपण कारण बघितले तर त्यामध्ये ऊसाची

0: जात त्यातील असणारे महत्वाचे अनुवंशिक गुणधर्म याचा सर्वात मोठा वाटा होता. आणि ऊस जातीमधील वैशिष्ट्यामुळे आपणास ऊस उत्पादन असो किंवा महाराष्ट्रातील जो साखर उतारा आहे तो असो ते वाढवणे आपल्याला शक्य झाले. आणि तसेच आपण जर आता बघितलं तर ऊस जाती म्हणजे थोडक्यात आपला ऊस शेताचा आपला एक पाया आहे आणि असे म्हटलं तरी आपण ते आपल्याला वावगे ठरणार नाही.
1: बरोबर. आपल्याकडे साधारण महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात आहे ना सर, आणि त्यामुळे जातींना एक वेगळं महत्व आहे आणि शिफारसीतल्या जाती ह्या नक्कीच फायदेशीर ठरतात उत्पन्नाच्या दृष्टीने. सर, भारतामध्ये आणि महाराष्ट्रात ह्या ऊस जातींची साधारण निर्मिती कोण करतं किंवा ह्या शिफारसीत आहेत हे कोण ठरवतं?
0: भारतामध्ये जर आपण ऊसाच्या नवीन जातीची निर्मिती ही जर आपण बघितली तर मुख्यत्वे करून तमिळनाडू राज्यामध्ये कोइंबतूर येथील ऊस प्रजनन संस्थेमध्ये केली जाते. कारण आपण जर बघितलं तर कुठलीही जात आली तर त्याला को लागतो.
1: को
0: स्टँड फॉर कोइंबतूर. म्हणजे बऱ्याचशे शेतकऱ्यांना अजूनही माहिती नसतं की को म्हणजे काय. तर को म्हणजे कोइंबतूर.
1: कोइंबतूर
0: आणि त्यांच्या बरोबरील समन्वयाने आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस जाती निर्मितीचे आणि विकासाचे काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
1: म्हणजे आपल्या संस्थेमध्ये
0: म्हणजे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आमची संस्था पुणे तसेच मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव हे मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येतं आणि या दोनच ठिकाणी आपलं हे ऊसाच्या नवीन जाती निर्मिती करण्याचं काम केलं जातं. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी ऊस जातीच्या तुऱ्यांचा अभ्यास केला. कारण जर संकर करायचा असेल तर आपल्याला संकरित जाती निर्माण करता ऊसाला तुरा येणं फार आवश्यक असते. मग त्या अनुषंगाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याचशा ठिकाणी आपण अभ्यास केला. ऊसाच्या ज्या ठिकाणी तुरा येतो त्याचा संकर होतो आणि संकरित बी पासून नवीन जात निर्माण होते याचा आपण सखोल अभ्यास केला. आणि त्या अनुषंगाने कोइंबतूरच्या मदतीने आपण स्वतःच ऊस प्रजनन केंद्र आंबोली सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकणामध्ये आपण ती जी पोषक वातावरण आहे त्याचा अभ्यास करून स्वतःच एक ऊस प्रजनन केंद्र केलं जे भारतामध्ये दुसरं आहे. कोइंबतूर नंतरच ऊस प्रजनन केंद्र हे महाराष्ट्रात आपण निर्माण केलं.
1: बरोबर.
0: ते साधारण आपण 2006 साली त्याची आपण स्थापना केलेली आहे.
1: बरोबर. म्हणजे कोइंबतूर नंतर आपला महाराष्ट्रातलं हे दुसरं केंद्र आहे. बरोबर. मग ही जी ऊस जात आहे त्याची निर्मिती कशी करतात, म्हणजे ही नवीन जात कशी विकसित करतात आणि एक ऊस जात ही तयार करायला साधारण किती कालावधी लागतो?
0: जर आपण बघितलं तर ऊस जाती निर्मितीमध्ये ऊसाला तुरा आल्यानंतर अपेक्षित मादी नर वाणांची ही निवड करावी लागते. त्यामध्ये त्याचा संकर केला जातो. एक संकर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 7 दिवस लागतात. यामध्ये निवड केलेल्या मादी वाणास एक कापडी पिशवी बांबूचा किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेला सांगाडा किंवा आपण थोडक्यात म्हणू त्याला एक पिंजरा असतो तो शेतात मादी तुऱ्यास बांधावा लागतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत नर वाणांचे तुरे सकाळी म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 4:30 वाजेपासून ते शेतातून गोळा करावे लागतात ते नर वाण आणि ते गोळा केल्यानंतर ते प्रयोगशाळेत आणावे लागतात आणि साधारण तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ते त्याला तुरे गरम करून साधारण 1 तासानंतर पेपरमध्ये ते परागकण गोळा करून त्या मादी वाणांवर ते झटकावे लागतात. म्हणजे हा नर आणि मादीची जी मिलन क्रिया असते ती फक्त 4 ते 4:30 पहाटे सुरू होऊन सकाळी 7:30 वाजेपर्यंतच होते आणि त्या काळात आम्ही तो संकर करतो आणि त्यानुसार संकरित बी हे 1.5 महिन्यानंतर त्याचं गोळा करून संकरित बियापासून रोपे तयार करतो. म्हणजे ही प्राथमिक अवस्था ही नवीन जात तयार करण्यासाठीची आहे. यानंतर जर बघितलं तर सदर परागकण

0: शिडीच्या सहाय्याने टाकले जातात, कारण त्याची जी पूर्ण उसाची जी आपली जर तुम्ही बघितली उंची ही साधारण 12 ते 13 फूट असते. मग त्यासाठी आपल्याला त्या शिडीवर चढून त्या नर वाणाचे जे परागकण आहेत त्या मादी वाणावर झटकावे लागतात, आणि तसं आपण ते पूर्ण 7 दिवसासाठी करतो आणि मग संकर तयार होत असतो. आणि जर आपण बघितलं की या संकरित बी गोळा केल्यापासून नवीन जात शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यावरतीचा कालावधी हा साधारण 14 ते 15 वर्ष लागतो. यामध्ये शेतामध्ये घेतलेल्या जातात नंतर नवीन जातीचा प्रस्ताव हा कृषी विद्यापीठे नंतर राज्य बियाणे समितीकडे शिफारसीसाठी पाठवला जातो. म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे बी संकर करण्यापासून बी तयार करणं प्लस त्याच्या निवड प्रक्रियेतून साधारण 14 ते 15 वर्ष एक जात तयार करण्यास लागतात.
1: बराच कालावधी आहे त्याच्यासाठी. सर आता आपण जसं बोललो की ऊस जातींचे जे पक्वतेनुसार तुम्ही आम्हाला सांगितलं एवढा कालावधी लागतो वगैरे, पण मग याच्यात काही प्रकार असतात का?
0: हो, ऊस जातीच्या पक्वतेनुसार लवकर पक्व होणाऱ्या, मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या, उशिरा पक्व होणाऱ्या अशा 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती 12 महिन्यात पक्व होतात, तर मध्यम उशिरा पक्वता कालावधी मधील ऊस जाती अनुक्रमे 14-16 महिन्यात
1: पक्व होतात. अच्छा, बर. आणि लागवडीसाठी महाराष्ट्रात किती लागवड हंगाम आहेत ऊस जातींच्या?
0: ऊस जातीच्या आपण जर लागवड हंगामाबद्दल बोललो तर महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामात ऊस लागवड केली जाते.
1: बर.
0: यामध्ये आरसाली हंगाम जो 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचा असतो.
1: बरोबर.
0: नंतर दुसरा हंगाम जो असतो तो पूर्व हंगाम. या पूर्व हंगामाचा जर कालावधी बघितला तर तो 1 सप्टेंबर ते 15 डिसेंबर.
1: बरोबर. म्हणजे याच्यात 4 महिने येतात साधारणतः, त्यामुळे हा मोठा हंगाम आहे. बरोबर. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या लवकर पक्व होणाऱ्या जाती लागवडीसाठी शिफारसीत आहेत आणि त्याची काही थोडक्यात वैशिष्ट्य आपल्या शेतकरी बंधूंना आपण सांगूयात?
0: हो, आता जर महाराष्ट्रात बघितलं तर शिफारसीत जातींपैकी कोसी 671, व्हीएसआय 434, को 9205,
1: बर,
0: एमएस 10001.
1: अच्छा.
0: या ऊस जाती लवकर पक्व होणाऱ्या आहेत.
1: अच्छा, त्यांची वैशिष्ट्य काय?
0: हो, या सर्व जाती पूर्व हंगाम सुरू लागवडीकरिता योग्य आहेत. तसेच आता मी तुम्हाला थोडक्यात कोसी 671 या जातीबद्दल माहिती सांगतो. ही जात निचरा होणाऱ्या जमिनीत जास्त ऊस उत्पादन देणारी आहे, तसंच ती चांगला साखर उताराही देते. आणि 671 ही जी जात आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 1995 साली आपण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारसीत केली आहे. आणि ही लवकर पक्व होणारी असून जास्त साखर उतारा देणारी जात आहे. तसंच जर आपण बघितलं तर व्हीएसआय 434 ही जात सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने अति लवकर पक्वता गटामध्ये आपण त्याची जी शिफारस केली आहे आणि याची जी पक्वता कालावधी आहे तो 10 महिन्यामध्येच त्याची पक्वता कालावधी असल्यामुळे लवकर तोडीस येण्यास ही जात उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त या जातीचं पाण्याचा ताण सहन करू सुद्धा शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही फार फायदेशीर आहे. तसंच यानंतर आपण जर बघितलं तर को 9205 ही जात प्रामुख्याने गुळ उत्पादन करिता कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्राने शिफारसीत केली आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे जर आपण बघितलं तर कोल्हापूर भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी को 9205 या जातीचं क्षेत्र अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आहे. आणि ही जात ही जास्त साखर उतारा जास्त उत्पादन अति पावसाच्या भागात देते, त्यामुळे या जातीला बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी मागणी अजूनही आहे. जर आपण बघितलं तर अति पावसामुळे त्या ठिकाणी एक तांबेरा जो रोग आहे तसेच तपकिरी ठिपके या रोगांना ती त्याप्रमाणे आता थोड्याशा प्रमाणात ती बळी पडते. तसंच जर आपण बघितलं तर पुढची जात म्हणजे 2001 10001 ही जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे कोएम 265 या ऊस जातीपासून निर्माण केली आहे. यामध्ये लवकर पक्वता, जास्त फुटवे, जास्त साखर उत्पादन, जास्त साखर उतारा देणारी असून

0: या जाती खालील क्षेत्र सध्या महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. हे झाले या थोडक्यात ऊस जाती
1: आणि त्यांचे
0: वैशिष्ट्य.
1: बरोबर. आता सर तुम्ही आम्हाला जी लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती सांगितल्यात त्याबरोबर इतर कुठल्या अशा मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जाती आहेत का महाराष्ट्रात आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड पण होती आहे अशा काही जाती आहेत का?
0: हो हो. आता जर बघितलं तर लवकर पक्व होणाऱ्यांपेक्षा जास्त जे प्रमाण आहे म्हणजे महाराष्ट्रात ते मध्यम जो कालावधी म्हणजे मध्यम पक्वता जो गट आहे त्यामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींची लागवड ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. आणि जर त्यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने कोश 80.32, कोएम 265, को VSI 03-102, को 08-005 प्रामुख्याने या चार जाती या मध्यम पक्वता गटातल्या जास्त आपलं जे आहे ते लागवडीखाली आहे महाराष्ट्रामध्ये. तर यामध्ये जर बघितलं तर कोश 80.32 ही सर्वात जास्त लोकप्रिय जात म्हणून आपल्या महाराष्ट्रात ओळखली जाते. ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे साधारण 47.27% क्षेत्रावर लागवडीखाली असून जास्त ऊस उत्पादन जे उत्तम खोडवा जास्त साखर उतारा देणारी जात असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
1: अच्छा.
0: अडसाली पूर्व हंगाम सुरू हंगाम या तीनही लागवड हंगामीसाठी ही जात शिफारस करण्यात येते. तसंच जर दुसरी बघितली तर कोएम 265 ही ऊस जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे निर्मित केली आहे. ही जात महाराष्ट्र राज्यात साधारण 29.36% क्षेत्रावर लागवडीखाली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक ऊस उत्पादन देणारी ऊस जात असून क्षारपड चोपण जमिनीत सुद्धा या जातीचे उत्पन्न चांगले येते. आणि ही जात सुद्धा आरसाली पूर्व हंगाम सुरू या तीनही लागवड हंगामीस योग्य आहे. त्यानंतर जर बघितलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने को VSI 03-102 ही जात सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण शिफारसित केली आहे. ही जात जास्त उत्पादन अधिक साखर उतारा देणारी असून मुख्यत्वे या जातीची शिफारस आपण अति पावसाच्या भागात ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो त्या ठिकाणी याची शिफारस करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ऊस उत्पादन जे आहे ते इतर जातींपेक्षा आपल्याला चांगलं मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात सरळ वाढते आणि या जातीचे सुद्धा पूर्व हंगाम सुरू लागवड हंगाम या दोन हंगामासाठी आपण त्याची शिफारस केली आहे. आणि जर आपण या जातीविषयी जर सर्वात महत्वाची म्हणजे या जातीचे जर महाराष्ट्रात बघितलं किंवा इतर राज्यांमध्ये बघितलं तर सध्या या जातीला सर्वात जास्त मागणी ही रसवंतीसाठी आहे. जर आपल्याला रसवंतीसाठी जर एखादी जात निवडायची असेल तर ही जात अतिशय उत्कृष्ट रसवंतीसाठी मानली जाते.
1: बर.
0: तसेच आपण जर बघितलं तर एक मागील या दोन वर्षामध्ये आपण VSI 08-005 या जातीचे क्षेत्र सुद्धा या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आपले वाढले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात आता मी जसं सांगितलं की 2006 साली आपण एक स्थापन केलं ऊस प्रजनन केंद्र अंबोली त्या ठिकाणीच आपण एक संकर केला आणि त्या ठिकाणून ही आपण जात निर्मित केली आहे. म्हणजे आता या पुढची जी जात आहे म्हणजे जसं को लागतं तर या जातीला फक्त VSI लागलंय म्हणून या जातीचं VSI 08-005 असं आपण नामांकित करतो म्हटलं जातं. या जातील क्षेत्र प्रामुख्याने जर बघितलं तर महाराष्ट्रात उत्तर पूर्व विभागात म्हणजे मराठवाडा खान्देश विभागात या जातीची मागणी क्षेत्र वाढत आहे. आणि या जातीचं जर क्षेत्र बघितलं तर साधारण आज सगळ्यात आपलं 11.10% क्षेत्रापर्यंत या जातीचं क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या जातीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त साखर उत्पादन उत्तम खोडवा उत्पादन अधिक साखर देणारी असून ही जात अति म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा ही तग धरू शकते. तर या दृष्टीने या जातीचे फार महत्व आहे. तसेच जर आपण मराठवाड्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी रानडुकरांचं प्रादुर्भाव किंवा जास्त त्रास असतो. मग या जातीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे जर आपण बघितलं तर फायबर म्हणतो आपण त्याला तर तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने याच डुकरांचा जो प्रादुर्भाव

0: जरी असला तरी डुकर जे आहेत रानडुकर जे असतात ते या जातीला खात नाहीत,
1: खात
0: म्हणून मराठवाड्यामध्ये या जातीचं क्षेत्र प्रचंड वाढलेलं आहे.
1: म्हणजे साधारण 95 नंतर ह्या सगळ्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत.
0: आणि जर आता जर आपण नुकत्याच बघितल्या तर यानंतर सुद्धा या नजीकच्या काळामध्ये 1/15/12 ही एक जी जात आहे ती सुद्धा पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारसीत केली आहे,
1: म्हणजे अलीकडे
0: अलीकडेच. आणि यामध्ये सुद्धा अवर्णशील ही जात असल्यामुळे याची सुद्धा सध्याच्या काळामध्ये याची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आणि ही जात सुद्धा आडसाली पूर्वंगाम चुरू यासाठी आपण शिफारसीत केले आहे
1: तिन्ही हंगामांसाठी.
0: हो तसेच मध्यम उशिरा पकवतामध्ये नुकत्याच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी पीडीएन 13/007 म्हणजेच तिला फुले 13/007 ही सुद्धा जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने आपल्या इथे प्रसारित केली असून त्या जातीची सुद्धा प्रचंड मागणी वाढली आहे. आणि ही जात जी आहे थोड्या प्रमाणात काणी पाने पिवळी पडणाऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
1: बर सर, आता अलीकडे पण ज्या काही जाती विकसित झाल्या लवकर पक्व होणाऱ्या आणि मध्यम पक्व होणाऱ्या, तर आता असं माझं म्हणणं आहे की जे तुमची संस्था आहे VSI किंवा ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, तर यांच्या नजीकच्या कालावधीमध्ये असं कोणतं वाण आहे आता की जे भविष्यामध्ये येणार आहे, आणि जर येणार असेल तर ते लवकर कधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे याबद्दल काय सांगाल?
0: तर आपण बघितलं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही VSI 21-121
1: बर
0: म्हणून ही जी जात आहे ही आम्हाला आशादायक दिसलेली आहे. आणि यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साधारण 1-8-9 वर्षापासून यामध्ये काम केले. आणि या जातीचं आम्ही 2026 म्हणजे आताच ही पूर्व प्रसारित करणार आहोत. आणि ही जी जात आहे ही 86-032 पेक्षा ऊस उत्पादन साखर उतारा अधिक देणारी जात आहे, त्यामुळे आम्ही या जातीची शिफारस या 2026 मध्ये करणार आहोत.
1: अच्छा.
0: आणि तसेच जर आपण बघितलं की आपण म्हटलं की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे, यांनी सुद्धा या 2026 सालीच एक नवीन जात म्हणजे फुले 18-008 या जातीचं सुद्धा त्यांनी एक संशोधन करून ही जात आपण संशोधन केंद्र जे आहे आपलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ते सुद्धा याच वर्षी या फुले 18-008 ची शिफारस करणार आहेत. ही जात सुद्धा 86-032 पेक्षा साखर उतारा ऊस उत्पादकतामध्ये सरस आढळून आली आहे, त्यामुळे आपल्या नजीकच्या काळामध्ये शेतकऱ्यांना याच वर्षी आपण ऊसाच्या 2 नवीन जाती देणार आहोत.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे साधारण आता आपण शेतकऱ्यांना हे सांगितलं की आपण आतापर्यंत कोणकोणत्या जाती वापरल्या आहेत, आणि आता तुम्ही पुढे ज्या येणार आहेत भविष्यामध्ये त्याची वैशिष्ट्य तुम्ही आम्हाला सांगितली आहेत. मला असं वाटतं की हे ऐकून शेतकऱ्यांना नक्कीच त्या वाणाबद्दल उत्सुकता असेल, आणि तुम्ही ते अधिकृतरित्या ते तुम्ही नंतर घोषित कराल आणि ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल त्याच्यात शंका नाही. जाता जाता एकच प्रश्न विचारते की आपण ऊसाच्या जातींबद्दल आपण माहिती घेतली, पण ही ऊसाची जात याच्याबद्दल शेतकऱ्यांनी साक्षर असणं किंवा त्याच्याबद्दलच त्यांनी माहिती करून घेणं हे का महत्वाचं आहे हे आपण थोडक्यात त्यांना सांगूयात.
0: आता ऊसाची जर जात बघितली तर ऊसाची जातीबद्दलची जे आपले शेतकरी आहेत यांना प्रत्येक गोष्ट माहिती हवी असते, कारण ऊसाच्या जातीचे मध्ये 3 प्रकार आहेत म्हणजे लवकर पकवणाऱ्या, मध्यम उशिरा पकवणाऱ्या किंवा उशिरा पकवणाऱ्या, याबद्दलचं जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मुळीच नसतं. नंतर जर आपण बघितलं तर हे नामकरण कसं असतं, आणि आम्ही प्रत्येक वेळेस हे यांना सांगत असतो शेतकऱ्यांना की जी जात या महाराष्ट्र शासनाने जी शिफारसीत केली आहे किंवा त्याच्यावर एक शिक्का मोर्तब असतो त्याचं आम्ही प्रत्येकाचं लागवडीसाठीचं उत्पन्न, खोडव्यासाठीचं उत्पन्न, त्यामध्ये किती साखर उतारा आहे याबद्दलचं जे ज्ञान आहे कुठल्या हंगामासाठी आहे
1: किंवा कोणत्या
0: जमिनीसाठी योग्य आहे याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत शिफारस देत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर बरेचसे शेतकरी हे आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही ज्या शिफारसीत केलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक आपलं गुजरात आहे म्हणजे नवसारी संशोधन केंद्र असो किंवा संकेश्वर आहे कर्नाटक राज्यामध्ये, अशा कुठल्या तरी भागातून पण या शेतकरी हे फक्त चांगला ऊस जाडीचा दिसला

0: किंवा जास्त उत्पादकता असणारा दिसला की अशा ऊस जाती पण आणत असतात. पण माझं या आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा ऊस जाती आणण्याच्या
1: भानगडीत
0: न पडण्यापेक्षा आपण त्याचा एक सखोल अभ्यास करणं, किंवा आम्ही जो आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले शास्त्रज्ञ असो, पाडेगाव संशोधन केंद्रामधले शास्त्रज्ञ असतो, त्यांनी ज्या शिफारसीत केल्या आहे त्याच जाती आपण लावणं अपेक्षित आहे.
1: कारण हे आपल्या राज्यानुसार त्याच्या हवामानानुसार वातावरणानुसार तयार
0: शिफारसीत केलेल्या असतात.
1: तुम्ही परराज्यातून आणलं तर त्याच्यावर आणलेले कीड किंवा
0: रोग
1: हे नियंत्रणात आणणं कठीण होतं.
0: हो, कारण तुम्ही आता सांगितलं की जसं आपण उत्तर प्रदेश बघितलं की त्यामध्ये एक लालकुज म्हणून आहे हा रोग आहे, तर म्हणजे सुदैवाने महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही प्रकारचा रोग आपल्याकडे नाही. तर पूर्ण जो साखर धंदा आहे तो त्या रोगामुळे पूर्णसा त्यांचा नायनाट होऊ शकतो एवढी कठीण परिस्थिती आहे. तर असा जर रोग तुम्ही जर बाहेरून एखादी जर जात आणली आणि तो जमिनीतून पसरणारा आहे आणि त्यातून जर तो पसरला तर आपला साखर धंदा आणि शेती ही ऊसाची शेती सुद्धा ही आपल्याला कठीण एका याच्यामधून जाऊ शकतो.
1: आणि एका शेतीबरोबर आजूबाजूला असणाऱ्यांची शेती सुद्धा किंवा विविध पिक सुद्धा कदाचित हानी पोहोचू शकते.
0: तर माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की ज्या शासनाने मान्य केलेल्या आहेत, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असो किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे असो, यांनी ज्या काही शिफारसी जाती ज्या केलेल्या आहेत त्याच फक्त लावाव्या ही माझ्या याच्याकडून तुम्हाला विनंती.
1: बरोबर, खूप छान. सर तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली आहे की उसांच्या जाती कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, आणि शिफारस केलेल्याच जाती आपण का निवडायला हव्या, शेतकऱ्यांनी त्याबद्दल साक्षर का असायला हवं हे तुम्ही थोडक्यात आणि छान सांगितलं आम्हाला. आणि तुम्ही इथे आलात आणि ही वेगळी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर, प्रमुख शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आताच आपण राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची मुलाखत ऐकली. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. याच वेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं तर श्रोते हो, पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला. सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळ विषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं. घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले.
2: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए शुभेंदु जी ने दे दिया. कुछ 29 एकड़ बाकी बचा है. मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है. उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता.
1: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं.

विधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं. त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉक्टर कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7.5 हजार रुपयांनी तर चांदीचे दर 17.5 हजार रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळं सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळं वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळं हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3.5 हजार रुपयांनी आणि चांदी सुमारे 9 हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महा-CSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटात

0: अगदी सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक इस कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.